नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. आयज वार बुधवार, भारतीय सौर दीस 31 आषाढ, शक्य 1948 म्हळ्यार 22 जुलै 2026. सकाळची 5:55 आणि 54 सेकंद जाल्ले आसात. समेस्त आयकुप्यांक सकाळचे सभेक माये मोगाचो येवकार. म्हादय चॅनलाच्या आयच्या सकाळचे सभेक आतां आमी सुरवात करता. सुप्रभात.

आयचो विचार किरण निकतोच तुम्ही ऐकलो आणि आता ऐकूया आमचो आधार ही भक्तिगीतांची कार्यावळ. आमचो आधार ह्या भक्तिगीतांच्या कार्यावळीन आयकुप्यांक येवकार.

विठ्ठल जोडकरी लोक पंढरपूरची वारी करतात. थंयच मनाक शांती आणि आनंद मिळता. तर ऐकूप्यानो आता

ऐकू पियानो, तुम्ही ऐकतात आमचं आधार ही भक्तिगीतांची कार्यावळ. निमणे सुवातेर ऐकूया देशभक्ती गीत.

0: बरे तर आयकुप्यानो या देशभक्ती गीता संगताक आयची आमचो आधार ही भक्ती गीतांची कार्यावळ हांगाच सोपता.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स

0: ऐकूप्यानो, आता ऐकूया भलायकीविषयी कार्यावळ संजीवनी ह्या कार्यावळीन मेनिनजायटीस ह्या विषयाचे डॉक्टर ज्योती वेरेकर हांणी दिल्ली माहिती.
1: मेनिनजायटीस हो एक असो आजार जावन आसा ज्याका लागून आमच्या मेंदूच्या आणि मज्जारज्जू स्पायनल कॉर्ड ह्याच्या भायल्या आवरणात जंतूंचो विकार जावन ताका मार बसता. तो मागीर भितर मेंदवापर्यंत पावून एक भिरांकूळ परिणाम करता. जाणटे तशे नेणटे कोणूय हाका बळी पडू शकता. एक्यूट मेनिनजायटीस हो प्रकार एक तातडीन जावपी प्रकार आणि हातून जीवाची हानी जावं शकता. हो जाता जंतू व व्हायरस हांच्या आक्रमणान. सगळ्या कुडीन खंयू जाल्यार या जंतू व व्हायरसच्या आक्रमणान टीबी जाल्ल्या मनशाक छातीतून मेंदवाक दूषित करू शकता. ह्या सगळ्या घातक असा जंतूपासून जाल्लो मेनिनजायटीस. मेनिनजायटीस प्रकार जावं नये होच प्रयत्न उत्तम. गर्दीच्या जागेर हाचो प्रसार चड जाता म्हणून अश्यो जागो टाळप हे उत्तम. तो जायते प्रकारचो आसता, म्हणजे जंतू, व्हायरस, टीबीचे जंतू, बुरशीचे इन्फेक्शन ज्याका आमी फंगस म्हणतात, जे चड करून कॅन्सर ट्रीटमेंट घेवपी मनशांक दिसता. जाता तितल्यो गर्दीच्यो जागो टाळप हो उत्तम उपाय जावन आसा. तशेंच वच्चेच पडले जाल्यार लेस, रुमाल नाकार दवरून चलपाची संवय बरीच. खंयच्याय पेशंटांक पळोवंक वचप जाता तितले टाळप, म्हणजे आजार जावंक दिवप न्हय होच हांगा एक उत्तम उपाय जावन आसा. स्वताक वॅक्सिन करून घेवप हो एक उत्तम उपाय. मेनिंगोकॉकल कॉन्जुगेट वॅक्सिन आतां उपलब्ध आसा. ते 11 ते 12 वर्सांचेर दिवप आनी बुस्टर डोस वयाच्या 16 वर्सांचेर दिवप आनी 16 ते 18 वर्सांचेर परत दिवप हे बरे, पुणून तुमच्या दोतोराचो सल्लो घेवन दिवप हे उत्तम. कुडीची स्वच्छता राखप हे सामके गरजेचे. मेनिनजायटीस जाल्ल्या व्यक्तीक सादो हात लागल्यारूय हाचो प्रसार जावं शकता म्हणून हात स्वच्छ साबण आणि उदकान धुवून साफ दवरपाची संवय लायात. स्पेशली टॉयलेट वापर करतकी तुमचे उदकाचे ग्लासीस, कप्स, लिपस्टीक शेअर करपाक वचू नाकात. हाचे जंतू तोंडान आणि ताळ्यान हातूनच उरतात. क्लोज पर्सनल टुगेदरनेस सामके टाळप ह्या अशा इन्फेक्शन जाल्ल्या लोकांकडे वतना. होटा लागी, तोंडा लागी बोटा दवरपाची संवयूय वाईट. खंय नकळत लागिल्ले हात तोंडान वचून दुयेंसाचो प्रसार जावं शकता. तुम्ही रावता ती कूड, बिछानो मुजरत स्वच्छ दवरून ह्या दुयेंसाचो प्रसार थांबोवप हे गरजेचे. इतलेच न्हय तर दरवाज्याच्यो खिळ्यो, नॉब्स, कॉम्प्युटर, माउस हांकाय लीप दवरू जाय. खोकताना, शिकताना तोंडार हात दवरपाची संवय एकदम बरी. तशेंच दुसरोय खोकताना, शिंकतानाय तोंडार हात दवरपाक विसरू नाकात, लजू नाकात. वॅक्सिन घेवप हे सामके गरजेचे, केन्नाच विसरू नाकात. फळां, भाज्यो, कडधान्य यांचो वापर जेवणात जाता तितलो करप. 8 ते 10 वरां न्हीद पूर्ण विश्रांती दिता आणि इम्युनिटी वाढोवपाक मदतूय करता. आणि आता निमाणे हो आजार जावू नये म्हणून आता वॅक्सिन्सूय उपलब्ध असतात, शाळातूनही दितात, ती मुजरत घेवप.
0: मेनिनजायटीस या विषयाचे डॉक्टर ज्योती वेरेकर हांणी दिल्ली माहिती निकतीच तुम्ही ऐकली.
2: प्लास्टिकचो कोयर गटारांनी तुंबता आणि म्हेळे उदक गांवभर जाता. प्लास्टिकचो वापर बंद करूया, गोंय प्लास्टिक मुक्त करूया. स्वच्छता ही सेवा.

आमच्या दनपारच्या सभेन 11:05 गाता रहे मेरा दिल 12 कार्यावळींची रूपरेषा 12:05 फोन इन अस्तुरी ह्या कार्यावळीत आयची मुखेल सोयरी आसा मयुरी होबले श्रवण तज्ञ विषय आसा आयकुपाक कमी येवप वा भेटेपण सादर करपी चारुशिला देसाय 1:05 कानावळा 1:40 हवामान रूपरेषा आणि सदाफुली ही कोकणी गीतांची कार्यावळ आसतली 2:30 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली

सांज वेळार 5:30 आमच्या तिसऱ्या सभेन युवा आणि मराठी ह्या कार्यावळीत वारी पंढरीची ह्या विषयाचे ओमकार व्यंकटेश कुलकर्णी हांचे उलोप तुमकां आयकुपाक मेळटले. सवरजण 5 मिनटांचेर कार्यावळींची रुपरेषा, सवरजण 15 मिनटांचेर शब्दली ही कोंकणी गितांची कार्यावळ आसतली, सवरजण 30 मिनटांचेर कोंकणीतल्यान खोबऱ्यो तुमकां आयकुपाक मेळटल्यो, उपरांत सवरजण 35 मिनटांचेर कांतारां. 7:00 तिनी सांजा ह्या कार्यावळीत पंढरीची वारी ह्या विशयाचे डॉक्टर वासुदेव सावंत हांचे भाषण तुमकां आयकुपाक मेळटले. 7:20 कोंकणीतल्यान प्रादेशीक खोबऱ्यो. सात वरां 30 मिनटांचेर चावडेरी ह्या कार्यावळीत फळ झाडाची लागवड ह्या विशयाचेर विश्राम गांवकर हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली. 8:00 कार्यावळींची रुपरेषा, 8:15 पार्लामेंट रिव्ह्यूज, उपरांत 8:30 गीत गजल. नऊ वरां 15 मिनटांचेर स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय, उपरांत 10:00 विधानसभेतल्या कामकाजाचो नियाळ तुमकां आयकुपाक मेळटलो दिल्ली केंद्रावेल्यान. 10:30 हिंदुस्थानी शास्त्र संगीत ह्या कार्यावळीत पंडित प्रभाकर कारेकर हांच्या गायनान राग धनकोनी कल्याण, उपरांत राग सूर मल्हार तुमकां आयकुपाक मेळटलो. आणि 11:10 आमची तिसऱ्या आणि निमणी सभा सोपतली. तर आयकुप्यानो, ह्यो जाल्यो आयज महादय चॅनलाचेर वितरावपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी.

नमस्कार, म्हाका वस्तू बाबडे हिवासत काय मुखेल खबरो. नीट पेपर फुटी प्रकरण आनी हेर संबंधित मुद्द्यांचेर संसदेत चर्चा करपाक सरकार तयार आसा अशें केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हांणी म्हळां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत आनी उत्तर मॅसेडोनिया देशांमदले आर्थिक संबंधाचो विस्तार करपाचे आवाहन केलां. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन फिलिपिन्सच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतले.

0: शुभ प्रभात ह्या कार्यावळीन आयकुप्यांक माये मोगाचो येवकार. आयकुप्यानो, नव्या दिसाची नवी सकाळ सकारात्मक उर्जा हाडटा. नव्या दिसाची सुरवात उमेदीन करुया. म्हत्वाच्या दिसाची याद वा व्हड व्यक्तिमत्वांचे विचार आणि महत्व करून दिवपी दिनविशेष आता ऐकूया.
1: दिन विशेष

0: आयच्या दिसाचे खाशेलेपण सांगपी दिनविशेष नित्यच तुम्ही ऐकले.
1: सशक्त आणि निरोगी जीण आपणावपाक
2: आपणायात योग.
1: योग
2: भारताची प्राचीन देणगी.

ऐकूप्यानो, तुम्ही ऐकता शुभप्रभात ही कार्यावळ. ह्या कार्यावळीतल्यान विसव घेऊया आणि सात वर्जन 25 मिनिटाचेर ऐकूयात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्त बाबते तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. येरादारी संचालनालयान म्हजी बस येवजण पुराय गोंयांत 1 ऑगस्ट 2026 सावन चालीक लावपाची घोशणा केल्या. मंगळारा जारी केल्ल्या परिपत्रका प्रमाण येरादारी खात्यान येवजणेंत सामील जावपाक तयार आशिल्ल्या सगळ्या खासगी बस

0: कुप्यांक परत एक फावट येवकार. 7 वर जावन 30 मिनटां आनी 40 सेकंद जाल्ले आसात. आयकुया अर्थउद्देग सादर करपी आसावरी कुलकर्णी.
1: नमस्कार. अर्थउद्देग कार्यावळी तुमकां येवकार. अर्थीक मळावेल्या कांय म्हत्वाच्यो घडणुको आमी पळोवया. केंद्र सरकारान ईपीएफ स्कीम 2024 लागू केल्या. ह्या नव्या नेमा प्रमाण जर नोकरी सुटली जाल्यार रोकडीच 75% रक्कम काडपाक मेळटली. पूण पुराय रक्कम काडपाक कर्मचाऱ्याक 12 महिने वाट पळोवची पडटली. रिटायरमेंटा उपरांत बचत सुरक्षीत उरची आनी चक्रवाड कळंतराचो फायदो मेळचो हो हाच्या फाटलो उद्देश आसा. तशेंच वेगवेगळ्या कामा खातीर पीएफ रक्कम काडपाचे नेमूय आतां बदल्ल्यात. शिक्षणा खातीर 10 फावटी, लग्ना खातीर 5 फावटी पीएफ रक्कम आतां काडूंक मेळटली. दुयेंसा खातीर पयशे काडपाक मात कसलीच मर्यादा ना. कागदपत्रां सादर केल्या उपरांत 20 दिसांच्या भितर जर पीएफ क्लेम सेटल करूंक ना जाल्यार सरकाराक 12% कळंतर दिवचे पडटले. पेन्शनाचे पयशे जे पयली 2 महिन्या भितर पुराय काडूंक मेळटाले ते आतां 3 वर्सां बेकार उरल्या उपरांतूच काडूंक मेळटले. परकीय चलन बाजारांत कच्च्या तेलाचे दर वाडिल्ल्यान भारतीय रुपयो परत एक फावट निचांकी पावण्याचेर पावला. तेच प्रमाण भारताची वेपारी तूट 430% वाडून 15.3 अब्ज डॉलर्स इतली जाल्या. रिझर्व्ह बँकेन डिजिटल रुपयाच्या वापरा खातीर नव्या सवलतींची घोषणा केला, जाका लागून बँकिंग क्षेत्रान डिजिटल चलनाचो वापर वाडटलो. देशाच्या सेवा क्षेत्राचो नियाळ घेवपा खातीर सरकारान फाटल्या सप्तकान अधिकृतपणान सर्व्हिसेस प्रोडक्शन इंडेक्स आयएसपी लॉन्च केला. उद्योगिक क्षेत्रा खातीर आशिल्ल्या आयआयपी प्रमाण हो नवो निर्देशांक देशातले वेपार, हॉटेल, येरादारी आनी वित्तीय सेवेतले बदल स्पश्ट करतलो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणल्यारूच आयएमएफान भारताच्या विकासाचो दर 6.4% आसतलो अशें म्हळां. संवसारीक मंदी आनी भूराजकीय तणावाच्या वातावरणाच्या फाटभुंयेचेर भारत ही जगातली सगळ्यांत चड वेगान वाडपी मुखेल अर्थवेवस्था कायम उरतली असो अजमास आयएमएफान उक्तयला. गोंय सरकारान पयल्या त्रैमासिकान भायल्या बाजारांतल्यान कसलेच रीण घेवंक ना. चालू वर्साक राज्याचे ग्रॉस स्टेट डॉमेस्टीक प्रोडक्शन 1.31 लाख कोटी वयर पावले आनी पर कॅपिटा रक्कम देशांत सगळ्यांत चड म्हळ्यार 8.18 लाख रुपया आसतले असो अदमास आसा. भारताचो परकीय चलनाचो साठो परत एक फावटी वाडला. देशाचो परकीय चलनाचो साठो 7.26 अब्ज डॉलर्सांनी वाडून 674.19 अब्ज डॉलर्सांचेर पावला. आयटीआर भरपाची तारीख लागी येता. तुम्ही जर अर्थीक वर्सान नोकरी बदलल्या जाल्यार आयटीआर भरतना काय गजाली मतीन दवरात. जर दोनूय कंपन्यांनी टीडीएस कापला आसत जाल्यार दोनूय कडल्यान फॉर्म 16 घेयात. दोनूय कंपन्या कडल्यान मेळिल्लो पगार जोडून आपले वट्ट उत्पन्न काडात. जर नव्या कंपनीक पयलीच्या कंपनीचो पगार खबर नासत जाल्यार आयटीआरान दोनूय वटेंचे उत्पन्न आपणूच जोडात. दोनूय फॉर्म 16 पॅन, पगार आनी टीडीएस तपशील सारखे आसात काय ना ते तपासात. सगळी माहिती तपासल्या उपरांतूच आयटीआर फायल करात. नोकरी बदलल्या उपरांत दोनूय कंपन्यांचो पगार वांगडा दाखयना जाल्यार कमी कर जमा जावंक शकता, जाका लागून आयकर विभागाची नोटीस येवंक शकता. चुकी टाळपा खातीर तज्ञ मनशाची मजत घेयात. बरे तर ह्यो आशिल्ल्यो अर्थीक मळावेल्यो खबरी. परत मेळचे फुडल्या सप्तकान अर्थ उद्देग ह्या कार्यावळीत. तो मेरेन हांव आसावरी कुलकर्णी तुमचो निरोप घेता. दिनवास.

0: ऐकूप्यानो सुहास आणि साहिल हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि इथल्यान शुभप्रभात ही कार्यावळ हांगा सोपता.
1: प्रभातम प्रभातम शुभप्रभातम.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल ऐकूप्यानो 7:18 ऐकूंक रावात कोकणीतल्यान मुखेल खोबरो उपरांत 8 समाचार प्रभात इंग्लिशीतल्यान खोबरो 8:15 दिल्ली केंद्रावेल्यान तशेंच 8:30 मराठीतल्यान खोबरो मुंबय केंद्रावेल्यान आमी सक्षेपीत करतली. 8:40 कोकणीतल्यान खोबरो तुमकां आमच्या आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान ऐकूपाक मेळटल्यो.
2: नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. नीट पेपर फुटी प्रकरण आणि हेर संबंधित मुद्द्यांचेर संसदेत चर्चा करपाक सरकार तयार असा असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हांणी सांगला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत आणि उत्तर मॅसेडॉनिया देशा मधले आर्थिक संबंधांचा विस्तार करपाचे आवाहन केला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयच्यान फिलिपिन्सच्या 2 भोंवडेर वतले. पुराय गोयांत 1 ऑगस्ट 2026 मजी बस येवजण चालीक लावपाची घोषणा येरादारी संचालनालयान केल्या. राज्यांतल्या सगळ्या माध्यमिक इश्कोलांनी क्षयरोग मुक्ती जागृकताय उपक्रम आयोजित करचे अशे शिक्षण खात्यान मागला. विरोधी पक्षाचे फुडारी युरी आलेमाव हांणी राज्यपालांक चीट बरोवन पावसाळी अधिवेशन उण्यात उणे 15 आपोवपाचे आवाहन केला. आज उत्तर गोय दक्षिण गोय जिल्ह्यांच्या काय सुवातांनी उट्टंकाराचा पाऊस पडपाची शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब. आयएनएस मालवण या पाणबुडी रोधक युद्धनौकेचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आता सविस्तर बातम्या. नीट पेपरफुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपरफुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली तसंच लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजधानीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्वरित हलवण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला. वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही असं केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी तीनदा तहकूब करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकंदर सुमारे 58 कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यापैकी 32 कोटींहून अधिक जनधन खाती महिलांची असून सुमारे 45 कोटींहून अधिक खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत असं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनिया देशाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार परिषदेला संबोधित केलं. बाल्कन आणि युरोपियन बाजारपेठांसाठी औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचं संयुक्त उत्पादन करून उत्तर मॅसेडोनियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारताचा औषध निर्माण उद्योग सज्ज आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. या दौऱ्यात त्यांनी भारत आणि उत्तर मॅसेडोनिया यांच्यातले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रपती मुर्मू आज पोगजे इथल्या मदर तेरेसा स्मारकाला भेट देणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती मुर्मू आज उत्तर मॅसेडोनियाचा आपला दौरा संपवून रोमानियाकडे रवाना होतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तामिळनाडूतल्या कोईम्बतूर आणि तिरुप्पूर या शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते कोईम्बतूर इथल्या जीकेएनएम नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसंच तिरुप्पूरमधल्या अविनाशी लिंगेश्वर शिवमंदिरालाही भेट देणार आहेत. आयएनएस मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. कर्नाटकातील कारवार इथं आज या युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे. देशाच्या स्वदेशी जहाज बांधणी उपक्रमातील हा एक आणखी महत्वाचा टप्पा आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. चंदीगडमध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या आरोग्यमंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. ब्रिक्स देशांच्या

आरोग्य सुरक्षा, साथीच्या रोगांविरुद्ध लढा देण्याची सज्जता, डिजिटल आरोग्य, नवोन्मेष, परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता, पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधं, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य मजबूत करण्यावर या मंत्रीस्तरीय बैठकीत चर्चा होईल असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्याचे लीला श्रीवास्तव यांनी सांगितलं. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी सज्जता ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. इराणनं त्यांचा अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका जोरदार हल्ला करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते काल व्हाईट हाऊसमध्ये लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन यांच्यासोबत चर्चा करताना बोलत होते. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर इराणनं हल्ला केल्यास अमेरिका 10 पट अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर देईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान इराणचा अमेरिकेबरोबरचा संघर्ष वाढत असताना सर्वोच्च नेते मुज्तबा खामनेई यांच्याशी समन्वय अधिक दृढ करण्यात आला असून सरकारी निर्णय आता त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतले जात आहेत असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधील नुरिस्तान इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं काल अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अन्नपदार्थ आणि इतर मदत साहित्य पाठवलं. या कठीण काळात भारत अफगाण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममधील नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या एनएचपीसी कंपनीच्या बोगद्यात सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान आत अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्यानं आणि त्यानंतर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास केला जाईल असं एनएचपीसीनं म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी एफआयएच विश्वचषकासाठी हॉकी इंडियानं 20 सदस्यांच्या पुरुष संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करेल. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पीव्ही सिंधूची लढत उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे तर पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी तसंच पुरुष दुहेरीतील जोडी एमआर अर्जुन आणि हरिहरन अमसाकरुणन तसंच मिश्र दुहेरीतील रोहन कपूर ऋत्विका शिवानी गद्दे आणि तनिषा क्रास्टो ध्रुव कपिला या जोड्याही आज मैदानात उतरतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच पुढील 3 दिवसात आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तराखंड, पश्चिम राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब. भारतीय नौदलाची पाणबुडीरोधक युद्धनौका आयएनएस मालवणचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत आनी उत्तर मॅसेडॉनिया मदीं अर्थीक संबंधांचो विस्तार करपाचें आवाहन केलां. नीट पेपर लीक प्रकरण आनी संबंधीत मुद्द्यांचेर संसदेन चर्चा करपाक सरकार तयार आशिल्ल्याचें सरकारान सांगलें. भारताचे येजमानके खाला ब्रिक्स भलायकी मंत्र्यांची बसका आज चंदीगडांत सुरू जाता. भारतीय नौदळ आज कर्नाटकांतल्या कारवारांत आयएनएस मालवन हे पाणबुडी विरोधी झुजारी जहाज आपल्या ताफ्यांत आस्पावीत करतले. हॉकी इंडियान फुडल्या म्हयन्याच्या 15 तारखे सावन सुरू जावपी FIH दादल्यांच्या विश्वचषक सर्ती खातीर 20 वांगड्यांचो

0: पंगड जाहीर केला. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत उत्तर मॅसिडॉनिया मदीं अर्थीक संबंधांचो विस्तार करपाचें आवाहन केलां. तांणी दोनूय देशांच्या उद्देगांक फक्त वेपारापुरते मर्यादीत रावनासतना गुंतवणूक, तंत्रज्ञान आनी नवकल्पनांचेर आधारीत दीर्घकालीन भागीदारी आनीक घटमूट करपाचो उलो मारलो. त्यो स्कॉपजेन भारत उत्तर मॅसिडॉनिया वेपार फोरमांत उलयताल्यो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तामिळनाडूंतल्या कोयंबतूर आनी तिरुपूर शारांक भेट दितले. उपराष्ट्रपती सचिवालयान दिल्ल्या म्हायती प्रमाण ह्या भेटी वेळार राधाकृष्णन कोयंबतूरच्या जी के एन एम कॉलेज ऑफ नर्सिंगाच्या उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरेन हाजीर रावतले. तशेंच उपराष्ट्रपती तिरुपूरच्या अविनाशींत आशिल्ल्या अविनाशी लिंगेश्वर शिव मंदिराकूय भेट दितले. सरकार संसदेन नीट आनी संबंधित मुद्द्यांचेर चर्चा करपाक तयार आसा. नवी दिल्लीन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हांणी आरोप केलो की सरकारान आश्वासन दिवन लेगीत लोकसभेतले विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी नीट प्रश्नाचेर चर्चा करपाचे आपले आदल्या मागणे पसून फाटी सरले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस फुडारी राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा हांचे बरोबर हेर पक्ष वांगड्यांनी नीट प्रश्नाचेर चर्चा करपाच्या मागणे वेल्यान आंदोलन केले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आनी केंद्रीय घर सचिव गोविंद मोहन हांणी लोककल्याण मार्ग हांगासरल्या आंदोलन सुवातेर काँग्रेस फुडाऱ्यांची भेट घेतली. काँग्रेस फुडाऱ्यांची भेट घेतल्या उपरांत डॉ जितेंद्र सिंग हांणी म्हायती दिली की सरकारान ह्या विशयाचेर चर्चा करपाची मागणी मान्य केल्या. पूण केंद्रीय मंत्र्यांनी सांगले की जेव्हा सरकाराची भूमिका काँग्रेस फुडाऱ्यांक कळली तेव्हा गांधी आपल्या आदल्या भूमिके सावन फाटी सरले आनी तांणी आनीक मागण्यो मांडल्यो.
1: Was conveyed that on behalf of the government, I could assure Rahul Gandhi ji that government is ready to have a detailed discussion on NEET related agitation, protest, also on all the other issues related to NEET. When I went back to Rahul ji with this message, he said no, but I also want the resignation of the education minister. Then I politely tried to submit before him. I said, look here, this is not done, because just a few minutes back you told me that if I got the assurance from the government, you would call off your dharna immediately, but now you are saying no.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फाटल्या दिसांनी जाल्ल्या नीट परिक्षेच्या पेपर लीक प्रकरणांतल्या गुन्यांवकारांचेर कडक कारवाय करपाचे आनी देशांतल्या तरणाट्यांच्या हितांचे रक्षण करपाचे आश्वासन दिला. असल्यो घडणुको फुडें जावच्यो न्हय म्हूण सरकार जायते उपाय हातांत घेता अशें तांणी सांगले. काल संसद भवनाच्या परिसरांत जाल्ल्या नॅशनल डेमोक्रेटीक अलायन्स एनडीए संसदीय पक्षाच्या बसकेंत ते उलयताले. प्रसार माध्यमाकडे उलयतना संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू हांणी सांगले, बसके वेळा देशभरांतल्या फुडल्या परिक्षांनी पेपर लीक जावचो न्हय म्हूण सगळ्या भागधारकांनी समन्वयात्मक यत्न करचे असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला.
2: पेपर लीक का खबर आए तुरंत सरकार ने कार्रवाई किया.
3: As soon as reports of paper leak emerged, the government took swift action. 13 individuals were arrested and sent to jail. To ensure that the future of students was not affected, the NEET re-examination was conducted on priority and the results were declared in a timely manner. Strict measures have also been put in place to prevent such incidents from recurring.
2: दोबारा इस तरह का पेपर लीक ना हो इसके लिए सख्ती से कदम उठाया गया है.
0: ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
4: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: शिक्षणीक मळार सुदारणा करपाक सरकार कटिबद्ध आसा अशें अन्न प्रक्रिया उद्देग मंत्री चिराग पासवान हांणी सांगले. संसद भवनाच्या परिसरांत उलयतना पासवान हांणी विरोधकांक रचनात्मक सुचोवण्यो दिवच्यो आनी अर्थपूर्ण संवादान वांटो घेवचो असो आग्रह केलो.
5: प्राइम मिनिस्टर इज वेरी क्लियर कि हमें रिफॉर्म्स करने होंगे. हर मंत्रालय को कहा जा रहा है, इंक्लूडिंग शिक्षा मंत्रालय, कि आप रिफॉर्म्स लाइए. आज की परिस्थिति के हिसाब से हम लोगों को व्यवस्था निर्माण करने की जरूरत है. आप सुझाव देंगे, हम करेंगे.

0: ये रिफॉर्म, कल से संवाद के दरवाजे खुले हैं।
1: भारताच्या येजमान के खाला ब्रिक्स भलायकी मंत्र्यांची बसका आज चंदीगडांत सुरू जाता। ह्या तीन दिसांच्या बसकेन चर्चा मुखेलपणान भलायकी सुरक्षा, डिजिटल भलायकी, महामारीक फुडो करपा खातीरची तयारी आनी दर्जेदार भलायकी सेवेची सगळ्यांक उपलब्धता हांचेर भर दितले। केंद्रीय भलायकी सचिव पुण्य सलील श्रीवास्तवान प्रसार माध्यमांक माहिती दिली की बसका संसारीक भलायकी विशीच्या म्हत्वाच्या मुखेल प्राधान्याचेर सामूहिक कृती करपाची भारताची वचनबद्धताय दाखयता। विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयच्यान फिलिपिन्सांतल्या मानिला शाराच्या दोन दिसांच्या भोंवडेर वतात। ते आसियानच्या चौकटी खाला जावपी परराष्ट्र मंत्री पावण्यावेल्या बसकांनी वांटो घेतले। हातून आसियान भारत उदेन एशिया समीट आनी आसियान प्रादेशीक मंच बसकांचो आसपाव आसा। आसियानकडे संबंधित बसकांच्या निमितान विदेश वेव्हार मंत्री ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिकेतल्या आपल्या समपदस्थांबरोबर कॉड परराष्ट्र मंत्र्यांच्या बसकेंतूय वांटो घेतले। ते द्विपक्षीय बसकाय घेतले अशी अपेक्षा आसा। भारतीय नौदळ आज कर्नाटकातल्या कारवारात आयएनएस मालवण हे दुसरे माहे वर्गाचे पानबुडी विरोधी झुजारी जहाज आपल्या ताफ्यांत आस्पावीत करतले। भारताच्या स्वदेशी युद्धनौका निर्मितीतलो हो एक महत्वाचो वाटचिरो थारतलो। ह्या सुवाळ्याक वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग मुखेल सोयरे आसतले। ह्या वेळार अस्तंत नौदल कमांडाचे प्रमुख व्हायस एडमिरल संजय वात्सायन, कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी नेहर मानेस लेगीत हजर आसतले। केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी खरीप पेरणेची प्रगती, मॉन्सूनची परिस्थिती, सारे आनी बियांची उपलब्धताय आनी एल निनोच्या संभाव्य परिणामाचो नियाळ घेतलो। नवी दिल्लीन जाल्ल्या नियाळ बसकेची येजमानकी चलयतना चौहान हांणी उणो पावस पडपी जिल्ह्यांचेर बारीक नदर दवरपाचो आनी राज्य सरकाराकडे नेमान समन्वय दवरपाचो निर्देश अधिकाऱ्यांक दिलो। माहिती आनी प्रसारण मंत्रालयान काल जेम्स ऑफ इंडिया चॅलेंजच्या पायलट टप्प्याची सुरवात केली। हो उपक्रम देशभरातल्या तळागाळांतल्या डिजिटल क्रिएटर्सांक सोदून काढप, तांकां प्रोत्साहन दिवप आनी मुखार हाडपा खातीर सुरू केला। वेव्स ओटीटीच्या माय वेव्स प्लॅटफॉर्माचेर आधारित हे चॅलेंज नागरिकांक आपल्या जिल्ह्याची खाशेलपणां आनी सांस्कृतीक दायज दाखोवपी ल्हान व्हिडिओ तयार करपाक आमंत्रीत करता। वांटेकार 1 ते 3 मिनटांचे व्हिडिओ 1 ते 31 ऑगस्ट मजगतीं वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्मार आशिल्ल्या माय वेव्स विभागावरवीं सादर करूंक शकतात। ह्या पांवड्यान अंडमान आनी निकोबार जुवे, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा नगर हवेली आनी दामावंदीव आनी गोंय आनी लडाख हांचो आस्पाव जातलो। केंद्रीय शेती मंत्रालयाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजा प्रमाण गोंयांत 2025-26 वर्सा अदमासे 17.87 हजार टन काजूचे उत्पादन जाला। कोकण वाठारांत 182.79 टनासयत महाराष्ट्र सगळ्यांत फुडें आसा। ताच्या फाटोफाट कर्नाटका 65.82 हजार टन आनी गोंय आसा। केंद्र सरकार एकात्मिक बागायत विकास अभियानावरवीं काजूची लागवड, मूल्यवर्धन आनी प्रक्रियेक प्रोत्साहन दिता अशें लोकसभेन जाप दितना शेती राज्यमंत्री रामनाथ ठाकूर हांणी सांगले। भारतीय हवामान खात्यान आयएमडीन गुजरात वाठार उदेंत राजस्थान, मध्य महाराष्ट्रांत आज उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला। तशेंच फुडल्या 2 ते 3 दीस उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, कोकण, गोंय, मध्य प्रदेश आनी पंजाबांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास आयएमडीन उक्तायला। हॉकी इंडियान फुडल्या म्हयन्याच्या 15 तारखेसावन बेल्जियमांत आनी नेदरलँड्सांत जावपी एफआयएच दादल्यांच्या विश्वचषक सर्ती खातीर 20 वांगड्यांचो पंगड जाहीर केला। उत्कृष्ट बचावपटू आनी रॅक फ्लिकर हरमनप्रीत सिंग भारतीय पंगडाचे फुडारपण करतलो। इंग्लंड, पाकिस्तान आनी वेल्स बरोबर पूल डींत आसपाव आशिल्लो भारत आपले सगळे पूल स्टेज खेळ नेदरलँड्साच्या आमस्टेलवीन खेळटलो। 15 ऑगस्टाक वेल्स आड खेळून भारत आपल्या अभियानाची सुरवात करतलो। निमाणे परतुनीक फावट काय मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत आनी उत्तर मॅसेडोनिया मदीं आर्थिक संबंधांचो विस्तार करपाचें आवाहन केलां। नीट पेपर लीक प्रकरण आनी संबंधित मुद्द्यांचेर संसदेन चर्चा करपाक सरकार तयार आशिल्ल्याचें सरकारान सांगले। भारतीय नौदळ आज कर्नाटकांतल्या कारवारांत आयएनएस मालवण हे पानबुडी विरोधी झुजारी जहाज आपल्या ताफ्यांत आस्पावीत करतले। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांजच्यो 6:30।
2: .33°1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता। आयकुप्यानो 8:52:12 जाल्ले आसात। आयकुया चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ। ह्या कार्यावळीन आयकुप्यांक येवकार। आयकुप्यानो आयज ह्या कार्यावळीन पयले सुवातेर आयकुया

0: ऐकुप्यानो, तुम्ही ऐकता चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. ह्या कार्यावळीतल्यान विसव घेऊया आणि ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खोबरो.
1: नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत आनी उत्तर मॅसेडॉनिया मदीं आर्थिक संबंधांचो विस्तार करपाचें आवाहन केलां. नीट पेपर लीक प्रकरण आनी संबंधित मुद्द्यांचेर संसदेन चर्चा करपाक सरकार तयार आशिल्ल्याचें सरकारान सांगलें. भारताचे येजमानके खाला ब्रिक्स भलायकी मंत्र्यांची बसका आज चंदीगडांत सुरू जाता. भारतीय नौदळ आज कर्नाटकांतल्या कारवारान आयएनएस मालवण हे दुसरे माही वर्गाचे पानबुडी विरोधी झुजारी जहाज आपल्या ताफ्यांत आस्पावीत करतले. माहिती प्रसारण मंत्रालयान काल जेम्स ऑफ इंडिया चॅलेंजच्या पायलट पावण्याची सुरवात केली. हो उपक्रम देशभरातल्या तळागळांतल्या डिजिटल क्रिएटर्सांक सोदून काढप, तांकां प्रोत्साहन दिवप आनी मुखार हाडपा खातीर सुरू केला. केंद्रीय शेती मंत्रालयाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजा प्रमाण गोंयांत 2025-26 वर्सा अदमासे 17.87 हजार टन काजूचे उत्पादन जाला. कोकण

चित्रसंगीत या कार्यावळीन आयकुप्यांक परत एक फावटी येवकार. आयकुप्यानो आतां आयकुया कहो ना प्यार है ह्या फिल्मांतले गीत लक्की अली हांचो आवाज.

आयकुप्यानो, तुम मिले ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले नीरज श्रीधर हांचो आवाज आशिल्लो, प्रीतम हांचे संगीत आणि कुमार हांची रचना.

ऐकूप्यानो तुम्ही ऐकता चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. आमची ही कार्यावळ पुढे वर्तना ऐकूया फिजा ह्या फिल्मातले गीत. उदित नारायण आणि अलका याग्निक ह्यांचा आवाज, अन्नू मल्लिक ह्यांचे संगीत आणि गुलजार ह्यांची रचना.

ऐकुप्यानो फिजा ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले आणि इथल्यान चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ हांगाच सोपली. दोनशे 33° एक मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादय वाहिनी. श्रोते हो 9:30 आणि 24 सेकंद झालेले आहेत. ऐकूया मराठी गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, जीवन खूप कमी आहे, ते आनंदाने जगायला शिका. प्रेम खरंच खूप मधुर आहे आणि त्याची चव चाखायला शिका. राग घातक आहे, त्याला जीवनात जागा देऊ नका. अडचणी क्षणभंगूर आहेत, त्यांच्याशी दोन हात करायला शिका. आठवणी चिरंतर आहेत, त्यांना नेहमीच हृदयात जपून ठेवा. श्रोतेहो, आता ऐकूया मैत्री जोशी यांच्या.

सुंदर आयुष्य म्हणजे केवळ श्रीमंती, मोठं घर किंवा ऐशोआराम नाही. सुंदर आयुष्य म्हणजे समाधान, शांतता, प्रेम, आरोग्य आणि आपल्या ध्येयांच्या दिशेने चालण्याचं स्वातंत्र्य.

0: सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत तुम्ही ऐकलं.
1: तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष. संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा, महादई चॅनलवर तिन्ही सांजा.

0: युवामनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून।
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या महादई वाहिनीवरून।
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम।
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम। श्रोते हो, आपण दररोज घेतलेले छोटे निर्णय, आपल्या सवयी, विचार आणि दृष्टिकोन हाच आपल्या आयुष्याचं सौंदर्य ठरवतात। परिस्थिती नेहमी आपल्या मनासारखी नसेल, पण त्या परिस्थितीत आपण स्वतःला कसं घडवतो हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतं। लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत ऐकूया।

ऐकुप्यानो उषा उतोप हांच्या आवाजान निकतेच तुम्ही गीत ऐकले आणि ह्या गीता संगताक आयची कातारांची कार्यावळ हांगाच सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल ऐकुप्यानो 10:30 आणि 10 सेकंद जाल्ले आसात. ऐकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीन पंडित ओमकारनाथ ठाकूर हांच्या गायनान राग देसी तोडी.

पंडित ओंकारनाथ ठाकूर हांच्या गायनात राग देसी तोडी आम्ही ऐकलो आणि इतल्यान आयची आमची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ हांगा सोंपता.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधाई चुनलावेल्यान आम्ही उलयता आता बरोबर 11 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आता आम्ही सक्षेपित करता.

सुरवेक अमित कुमार आणि आशा भोसले यांच्या जोडावाचं आता ऐकूया अफसाना प्यार का ह्या फिल्मातलं गीत. संगीत बप्पी लहरी.

0: कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 पर्यंत प्रस्ताव मागविता. इच्छुक अर्जदारांनी NIPPच्या सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: गाता रे मेरा दिल ह्या कार्यावळीत ह्या प्रांत ऐकूया तो किदें करतलो असलो ह्या फिल्मा खातीर आवाज आसा शरण माझारेलो.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करा.
1: गाता रे हे मेरा दिल ही कार्यवळ मे ऐकतात. कार्यवळ मुखार वर्तना. फुडले सुवातेर ऐकुया मुकेश घाटवल हांच्या आवाजात मोगान या फिल्मातलं गीत.

लता मंगेशकर आणि बाल एस पी बालसुब्रमण्यम यांच्या जोडावाचं तुम्ही ऐकलं आहे मैने प्यार किया ह्या फिल्मातलं गीत. आणि आता ह्या उपरांत ऐकूया कयम से कयामत तक ह्या फिल्माखातीर वा आवाज असा अलका याग्निक आणि उदित नारायण यांचं.

0: तेरे तो है हम।
1: अलका याज्ञिक ने उदित नारायण हांच्या जोड़ा वजतले आशिल्ले कयामत से कयामत तक ह्या फिल्मातले गीत आणि ऐकपेनो ह्या गीता सांगता कजायचे म्हणजे गातार हे मेरा दिल कार्यवळीतल्या हंगा सोपता। आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधवी चॅनलवेल्यान आम्ही उलयता। आता जाणून घेऊया आमच्यो ह्या मुखावेल्यो कार्यावळी। आता बरोबर काय खिणात 12:05 ऐकपाक रावात लाईव्ह फोन इन अस्तुरी। ह्या कार्यावळीत आज ऐकात, आज आमच्यो मुखेल सोयऱ्यो आसात श्रवण तज्ञ मयुरी होबळे, आणि आयचो आमचो विषय आसा आयकुपाक कमी येवप वा भेटेपण। सादर करतात चारुशिला देसाय। संपर्का खातीर आमचो फोन नंबर आसा 08322224457, 08322421285। आयकुपाक रावात 12:05। 1 दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आनी उपरांत कोंकणीतल्यान मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो। 1:07 कानळ वोवळां, 1:30 दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो, 1:40 कार्यावळींची रुपरेषा आणि उपरांत सदाफुली कोकणी सुगम संगीत। दोन 30 हिंदी फिल्म गीतां, 3 दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान आणि उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो। 3:10 कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि उपरांत ह्या सभेतल्यान आम्ही तुमचो निरोप घेतले। सांजवेळचे सभेन बरोबर 5:30 मराठीतल्या युववाणीत ऐकूपाक रावात वारी पांढरीची। ओमकार व्यंकटेश कुलकर्णी हांचे उलप आसतले। 6:15 शब्दोली, 6:30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो, 6:35 कातारांची कार्यावळ। 7:00 सांजा कार्यावळीत ऐकूपाक रावात पांढरीची वारी, डॉ वासुदेव सावंत हांचे भाषण तुमकां आयकुपाक मेळटले। सात 20 प्रादेशिक खबरो, 7:30 चावडेर कार्यावळीत आयकुपाक रावात फळझाडांची लागवड, विश्राम गांवकर हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत आसतली। 8:05 मराठीतल्यान खबरो, 8:15 पार्लमेंट रिव्ह्यू आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपित करतले, 8:30 गीत गजल, 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय, 10:00 क्वेश्चन आर ह्यो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान तुमकां आयकुपाक मेळटले। 10:30 हिंदुस्थानी शास्त्र

शास्त्रीय संगीतात पंडित प्रभाकर कारेकर यांच्या गायनात राग धनकोनी कल्याण तसेच राग सुरमल्हार तुमका ऐकूपक मेळटलो. 11 वरांचेर हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 11 वरां 10 मिनटांचेर आयची आमची निमणी सभा सोंपतली. तर ऐकपनो ही आशिल्ली कार्यावळींची रुपरेषा. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधय चॅनलावेल्यान आमी उलयता. ऐकूपक रावत आमची मुखावेली कार्यावळ कांय खिणात.

0: FM रेनबोच्या वितरावणीत 105.4 मेगाहर्ट्झ अंचेर आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान म्हज्या सगळ्या आयकप्यांक हांव दिता माये मोगाचो येवकार. बुधवारचो 12:05 हो वेळ ही लायव्ह फोन इन अस्तुरी. आमच्या स्टुडिओत आसात मुखेल सोयऱ्यो मयुरी होबळे, ऑडिओलॉजिस्ट श्रवण तज्ञ, आणि आयचो विषय हियरिंग लॉस, अर्थात आयकुपाक कमी येवप वा भेटेपण. तुमच्या सांगातान आसा हांव चारुशिला. मयुरी बाय नमस्कार, स्टुडिओन तुका माय मोगाचो येवकार.
1: नमस्कार मॅडम, म्हाका हांगासर ऑपॉर्च्युनिटी दिल्या बद्दल हांव आकाशवाणीचे धन्यवाद म्हणटा.
0: एक्चुअली न्ही मयुरी बाय, म्हाका तुका सांगपाचें आसा की हो जो लायव्ह फोन इन अस्तुरी कार्यक्रम आसा, ह्या कार्यक्रमांत हांव वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांतल्या मान्यवरांच्यो मुलाखती घेता. सो अशेंच एकदां ENT डॉक्टर आयिल्ले, डॉक्टर गोविंद भुसकुटे, आनी तांची मुलाखत घेता घेता तांणी हो ऑडिओलॉजिस्टाचो विशय सांगलो. सो ऑडिओलॉजिस्ट हें तशें पळोवपाक गेल्यार आमकां सगळ्यांकूच हें नवें क्षेत्र. सो तांच्या कडल्यान हांवें तुमचो नंबर घेतलो. सो मयुरी बाय, तुका हांव येवकार दितना डॉक्टर गोविंद भुसकुटेक खूब खूब धन्यवाद म्हणटा. तांणी ही आमकां संद दिली तुमकां आपोवपाची. सो हांव तांकांय धन्यवाद म्हणटा, तुमकां येवकार दिता. मयुरी बाय, तुमची हांव वळख करून दिताच, पूण ताच्या पयलीं हो एक प्रश्न आसा आनी म्हज्या सगळ्या आयकप्यांच्या मनान उत्सुकता आसतलीच की ऑडियोलॉजिस्ट म्हणजे एक्झॅक्टली कितें.
1: ऑडियोलॉजिस्टाचें मेन काम म्हटल्यार न्यूबॉर्न बेबीज टू सिनियर सिटिझन्स म्हटल्यार तांचे हियरिंग टेस्ट करपाचे, तांकां समजा आयकपाक येना जाल्यार ताचे ट्रिटमेंट कितें घेवपाची हेची एडवायस दिता. समजा आतां कोणाक आयकपाक येना, सिनियर सिटिझन्स आसा जाल्यार तांकां कानाचें मशीन लावपाचें, किंवा न्यूबॉर्न बेबीज आसा जांकां प्रॉब्लम येता जाल्यार तांकां फुडें OE टेस्ट म्हणून आसा ती करून डिटेक्ट जाता प्रॉब्लम. ताच्या मागीर तातूंत सुद्दां तांकां हियरिंग लॉस डिटेक्ट जालो जाल्यार आमी फुडें बॅरा टेस्ट करपाक सांगता, आनी तांकां सुद्दां कानाची मशीन लावपाची गरज आसा जाल्यार आमी सजेस्ट करता.
0: दोतोर, आतां मयुरी बाय तुमी आतां दोन सांगल्या, एक तर न्यूबॉर्न बेबीज जाल्ले भुरगे आनी जाणटे. सो आतां भुरग्या न्यूबॉर्न बेबीजा कडेन आमी वचूया. सो तांच्या खातीर कशी सुरू जाता ही ऑडियोलॉजिस्टाची काम करपाची ही पद्दत किंवा वेळ केन्ना सुरू जाता?
1: बेबी जेन्ना बॉर्न जाता आफ्टर 2 डेज आमी OAE टेस्ट करता. डिवायस आसा ताका प्रोब आसता, तो बेबीच्या कानांत घालता, तातूंतल्यान मिनिमल आवाज असो नॉर्मल आवाज कानान वता आणि त्या बेबीच्याचे नॉर्मल फंक्शनिंग असा की ना चेक करता आणि त्याचा रिझल्ट पास ऑर रेफर हातूर येता. समजा बेबीजाचे पास आयले जाल्यार बेबीचे हियरिंग फंक्शन्स नॉर्मल असा. इनकेस ते पास येवंक ना, रेफर आयले, जाल्यार मागीर फुडली टेस्ट आमी तांकां सजेस्ट करता.
0: ओके, सो दीस गोज ऑन,
1: दीस गोज.
0: आणि आता जाणटेपणान कितें
1: जाणटेपणान किंवा

0: सिनियर सिटीजनूच न्ही, एखाद्रो भुरगो किंवां आतां म्हाकाच जाय जाल्यार हें केन्ना सुरू जाता ऑडियोलॉजिस्टाचें काम?
1: अर्ली सायन्स आसा. फॉर एग्जाम्पल, आतांच समजा टिवीचो आवाज मोठो दवरचो पडटा, फोना वयलें कम्युनिकेशन समजा आयकपाक येना, फोन स्पिकरार दवरचो पडटा. तुमी जेन्ना भायर आसता ग्रूप सिच्युएशनान जाल्यार तुमी सर्टन वर्ड्स मिस आवट जाता. हे सायन्स आसा की तुमकां आयकपाक कमी येता. अशा गोश्टी तुमी ऑडियोलॉजिस्टा कडेन वचोन इयरिंग टेस्ट करपाची गरज आसा. इयरिंग टेस्टार तुमकां एग्जॅक्टली करता वॉट पर्संट ऑफ लॉस तुमकां आसा, आनी ताचेर मागीर तुमकां कंडक्टीव इयरिंग लॉस आसा जाल्यार ते ENT कडेन आमी सजेस्ट करता, रेफर करता. ताचेर मेडिसिन्स आनी ट्रिटमेंट पॉसिबल आसा. इन केस तो सेन्सोरियल इयरिंग लॉस आसा, इनर इयर सेल्स जर डॅमेज जाल्लेले आसा.
0: कितें शब्द वापरलो? पयलो कंडक्टीव,
1: दुसरो लॉस आनी सेन्सोरियल इयरिंग लॉस, जो की एज रिलेटेड इयरिंग लॉस आसूं शकता. तातूंत इनर इयर सेल्स आसता आमचे, ते डॅमेज जाता. सो ताच्या खातीर मेडिसिन्स ट्रिटमेंट अशें कांय ना. एक तर तुमी कानाचे मशीन वापरूं शकता ऑर एल्स तुमकां कॉक्लिया इम्प्लांट सजेस्ट करता.
0: ओके, सो एक म्हत्वाचो प्रश्न तुमी जेन्ना म्हाका हें उत्तर दिताली तेन्ना म्हज्या मनांत आयलो की ऑडियोलॉजिस्ट आनी ENT डॉक्टर, आतां सर्वसामान्यांक खबर आसा तो ENT डॉक्टर, मागीर ऑडियोलॉजिस्ट हांवें कशें करप? म्हणजे म्हाका कसो कळटा ऑडियोलॉजिस्टा कडेन वचप काय ENT डॉक्टरा कडेन वचप?
1: जर तुमचो कान व्हावना, कान दुखना, कानांतल्यान ब्लड येना, सायन्स ना, फक्त आयकपाचो प्रॉब्लम आसा जाल्यार तुमी ऑडियोलॉजिस्टा कडेन मेळपाक जाय. इयरिंगाचे कितेंय डिफिकल्टीज आयले जाल्यार तुमी तुमच्या नियरस्ट ऑडियोलॉजिस्टाक विजीट करा. तुमचे जे इयरिंग टेस्ट जातले तातूंत दोन टेस्ट आसा, एअर कंडक्शन टेस्ट अँड बोन कंडक्शन टेस्ट. बोन कंडक्शन टेस्ट आसा जे इनर इयर टेस्ट, मिडल इयर टेस्ट ते करता. तातूंतल्यान आमकां कळटा की ती ENT केस आसा ऑर ती ऑडियोलॉजीची केस आसा. इफ इनर इयर सेल्स डॅमेज आसा, नर्व्स प्रॉब्लम आसा, तो रिकवर जावं शकना. सो ती ऑडियोलॉजीची केस फॉर इयरिंग एड्स. आनी जर तांकां कंडक्टीव प्रॉब्लम डिटेक्ट जालो, कानान पर्स आसा, कान व्हांवता, दुखता, हे गोश्टी जाले जाल्यार ते रिकवर जाता थ्रू ENT डॉक्टर. सो त्या सिच्युएशनार तुमकां ENT डॉक्टर मेडिसिन्स दिता, तातूंतल्यान तुमचो इयरिंग लॉस रिकवर जावं शकता.
0: मयुरी बाय, तुमी इतली उदाहरणां दिवन बारीक बारीक गोश्टी सांगतात, तुमकां हांव धन्यवाद दिता. तुमची वळख हांव आमच्या आयकुप्यांक करून दिता. मयुरी होबळे ऑडियोलॉजिस्ट अर्थात श्रवण तज्ञ, तांचे स्वताचे अशे क्लिनीक आसा पर्वरी, केदार स्पीच अँड हियरिंग क्लिनीक. 6 वर्सांचो तांचो ह्या मळावेलो अनुभव. तांणी DHLS अर्थात डिप्लोमा हियरिंग लँग्वेज आनी स्पीच, तशेंच BASLP अर्थात बॅचलर्स ऑडियो, दोतोर कितें मयुरी बाय कितें बॅचलर्स ऑडियो,
1: बॅचलर्स इन ऑडियोलॉजी अँड स्पीच लँग्वेज पायतलो.
0: ओके, बॅचलर्स इन ऑडियो आनी स्पीच लँग्वेज पायथॉलॉजी. आनी तांणी नझीमा इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग मँगलोर सावन ह्यो सगळ्यो पदव्यो तांणी मेळयल्यात. कोल्हापूर, सातारा आनी गोवा अशा ठिकाणी तांच्यो क्लिनिक्स आसात आनी कुकींग हें तांचें आवडटें क्षेत्र. तुमी एक प्रसन्न असो हांसो दिलो, आमी तुमच्या कुकींग कडेन येवया. मयुरी बाय, एक सहज प्रश्न येता न्ही, की आनी म्हजो तो सदांच पयलो प्रश्न आसता पूण आज तो खूब फाटी पडलो, ऑडियोलॉजिस्ट जावचें किंवा ह्या मळार तुमी कशी पावली?
1: आफ्टर 12th म्हाका एक अशी फिल्ड जाय आसली अशी जाचे अवेअरनेस कमी आसा.
0: आनी 12th पर्यंत खंयच्या फिल्डान?
1: सायन्स. आफ्टर 12th सायन्सूच हो कोर्स तुमी फुडें करूं शकता.
0: सो तुमी कशी पावली?
1: ओके, सो तातूंत सगळे आफ्टर 12th आमी पयले जाल्यार MBBS, BHMS, इंजिनियरींग, हे जे नोन फिल्ड्स आसा तातूंतच सगळीं वतालीं. सो म्हाका अशें दिसलें की ऑडियोलॉजी ही फिल्ड आसा ती सद्या इम्पॉर्टंट आसा म्हणून, जाचे अवेरनेस खूब कमी आसा. बिकॉज मनशाचे आयकप आनी उलप हे गरजो खूब इम्पॉर्टंट आसा. तेच जर आमचे प्रॉपर फंक्शनींग जावं ना, आमच्या डे टू डे आमच्या डेली रुटिनान ताचेर खूब इफेक्ट पडूं शकता. सो म्हाका ही फिल्ड चूज करपाचे अशें दिसलें.
0: सो बेजिकली तुमकां कितें तरी वेगळें ज्याची लोकांक वळख ना आणि लोकांक मेरेन ते पावचे म्हणून तुम्ही ऑडिओलॉजी हे

0: एफएम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान तुम्ही ऐकत आहात ही लाईव्ह फोन इन अस्तुरी. आमच्या स्टुडिओत असतात ऑडिओलॉजिस्ट अर्थात श्रवणतज्ञ मयुरी होबळे मुखेल सोयऱ्यो आणि विषय असा हियरिंग लॉस वा आयकुपाक कमी येवप आणि भेटतेपण. मयुरी बाय आम्ही डायरेक्ट प्रश्नूच घेऊया मागीर हळूहळू तुमच्याकडे हा संवाद साधता. अजय पाटील बांबोळे सावंत तांणी आमकां फोन केला. ते म्हणतात की आपल्याक व्यवस्थित आयकूंक येना, सो ताज्या फाटली कारणां आणि उपाय.
1: जर तुमकां अशें दिसता की तुमकां आयकपाक कमी येता, एक कॉमन थिंग असू शकता कानान वॅक्स बिल्डअप जाता. कानान समजा वॅक्स असा जाल्यार मनशांक आयकपाक मातशे कमी येतले. सो वॅक्स क्लीन करतकूच थोड्या पेशंटांक आयकपाक येता. सेकंड थिंग, जर पेशंटांक हियरिंग लॉस आसा जाल्यार आयकपाक कमी येऊ शकता. तो कसो डिटेक्ट करपाचो? पियोटोन ऑडियोमेट्री टेस्ट असा. पियोटोन ऑडियोमेट्री टेस्ट करतकूच तातूंत आमी डिफरंट फ्रिक्वेंसीचेर डिफरंट डेसिबल्साचे साउंड्स दिता. खंयच्या फ्रिक्वेंसीचेर कितलो लॉस आसा पेशंटाक हे डिटेक्ट जावन येता. आणि ताच्या मागीर तांचो लॉस कंडक्टीव पार्ट असा जो मेडिसिन्सान क्युअर जाता जाल्यार तो ईएनटी कडे धाडलो जाता. समजा तो लॉस सेन्सोन्युरियल लॉस असा.

0: हय
1: तांचो आवाज कंटिन्यू आसा. नॉयज इंड्यूस हियरींग लॉस म्हणटा. सो नॉयझी एनवायरमेंटान कंटिन्युअसली काम केले, प्रिकॉशन्स घेयन आसताना जाल्यार तांकां सर्टन एज मागीर हियरींग लॉस स्टार्ट जाता.
0: सो आतां आमी नारायण गावडे हांकां कितें सांगुया तांच्या कानाच्या लॉसा बद्दल? तांणी तुमकां ऑडियोलॉजिस्टा कडेन वचचें,
1: तांच्यांनी ऑडियोलॉजिस्टा कडेन वचचें, टेस्ट करून घेवचें आनी पळोवपाचें की तांकां कसलो लॉस आसा, कंडक्टीव लॉस आसा, ताचेर ट्रिटमेंट आसा की ना, सेन्सो न्युरल लॉस आसा ओ मिक्स्ड हियरींग लॉस आसा हे ऑडियोलॉजिस्ट डिटेक्ट करतले. ताचे समजा ट्रिटमेंट आसा जाल्यार तुमकां गायड करतले की ईएनटी कडेन वचोन तो रिपोर्ट दाखोवन ताचेर फुडें ट्रिटमेंट घ्या, ओर ऑप्शन ना तांचे कडेन मेडिसिन्साचो काय सेन्सो न्युरल आसा जाल्यार कानाची मशीन वापरपाची.
0: सो नारायण बाब गावडे तुमकां देव बरें करूं प्रश्ना खातीर. मयुरीबाय एक मनान प्रश्न येता की ऑडियोलॉजीचे ऑडियोलॉजिस्टाचे जे टेस्ट आसतात ते तुमी सांगले न्ही की तांकां साऊंड प्रूफ रूम आसता, मागीर आमी तांकां डिफरंट फ्रिक्वेन्सीस. सो हे सगळ्या लोकांक अशेंच लागू जाता सगळ्या पेशंटांक?
1: न्यूबॉर्न बेबीजासून सिनियर सिटीजन्स मेरेन हियरींग टेस्ट अवेलेबल आसा. फर्स्ट न्यूबॉर्न बेबीजाचे टेस्ट आसा ते ओ ए ई टेस्ट, जातूर बेबीजाच्या कानांक प्रोब लायल्ले आसता, मशिना थ्रू ऑटोमॅटिकली ताचे रिजल्ट आमकां दिसून येता, पास ओर रेफर आसा ते, फेल आसा ते. सेकेंड टेस्ट आसा जे 5 वर्सां भितरल्या बेबीजांचे आमी करूं शकता, ते बेरा टेस्ट आसा. तातूर लॉस कितलो आसा तो आमकां कळून येता की बेबीजाक लॉस कितलो आसा. आनी थर्ड सब्जेक्टीव टेस्ट आसा जी पियोटोन ऑडियोमेट्री टेस्ट, जे रिस्पॉन्स करून तांकां सांगपाचे आसता पेशंटांक स्वता. कानांक हेडफोन्स लायल्लो आसता तेन्ना की आयकपाक येयले की ना, अशे तीन तरेचे हियरींग टेस्ट आसा.
0: म्हाका न्ही तुमची जाप आयकताना म्हाका याद जाली डॉक्टर गोविंद भुसकुटे हांणी कितें सांगिल्लें उलयतना की आयकुपाक कमी येता किंवां भेटेपण हाजें एक मुखेल कारण की आज संवाद कमी जाला, बरोबर न्हय? कोणूच ना उलोवपाक, न्युक्लियर फॅमिली, भुरगीं एकटीं, सगळीं एकटीं. सो तो म्हणटा की तुमी लोकां मदीं रावात, शेजारी फॅमिली, बरोबर न्ही? तुमी कितें सांगशात?
1: हो जर आतां प्रॉब्लम पयलो जाल्यार बेबीज जे आसा तांच्या डॅव्हलपमेंटाचेर, स्पीच डॅव्हलपमेंटाचेर इफेक्ट खूब जाता. बेबीज एकटे आसता घरान, ते फक्त टीव्ही पळयता, पेरंट्स आसना, पेरंट्स वर्कींग आसता, सो तांचे स्पीच डॅव्हलपमेंट डिले जावपाचे केसीस खूब आसात. बिकॉज तांच्या कडेन उलोवपाक, खेळपाक तांच्या कानार आवाज पडना, जो एकूच आवाज पडटा तो टीव्हीचो. आनी तांची लँग्वेज सुद्दां अशी टर्न जाता, कार्टून लँग्वेजांनी उलोवपाक स्टार्ट करता. आमच्या कडेन अशे भुरगे आसा ते फक्त इंग्लीश उलयता, कार्टून लँग्वेज. सो ते कंटिन्युअस स्क्रीन टायम तांचो वाडलेलो आसता, टीव्ही पळयता, म्हणजे कम्युनिकेशन मनशांचे ना, त्या खातीर ते स्पीच डॅव्हलपमेंटाचो प्रॉब्लम खूब वाडलेलो आसा.
0: त्या खातीर भुरग्यांक एकटे दवरप ना, ताका वेळ दिवप. एक्चुली कितले वायट दिसता न्ही मयुरीबाय की आमकां जाय जाय म्हणून आमी भुरगीं मागतात आनी जेन्ना भुरगीं जातात तेन्ना आमकां टायम मेळना तांकां दिवपाक. आनी तांकां टायम दिता म्हणपाची आमची संकल्पना खूब वेगळी आसता, तशें जावपाक जायना. खूब खूब बरें उलयली तुमी मयुरीबाय. फुडलो प्रश्न घेवच्या पयली एक तुमच्या खातीर गीत.

0: मुखेल सोयरी आमच्या स्टुडिओत उपस्थित असात मयुरी होबळे, ऑडिओलॉजिस्ट, श्रवण तज्ञ. मयुरी बाय, फुडलो प्रश्न घेता. पुणे सावन हो कॉल आमकां आयिल्लो हरेंद्र पंडीत. ते म्हणतात की आपल्याक कामीण जाली जॉन्डीस आणि त्यांना आपणे जी वखदां घेतली त्यांना पासून आपलो आवाज बदललो, बायले भशेन झालो. सो कोणूय फोनार बी उलयले की ताका तो म्हणटा की आपल्याक हॅलो मॅडम म्हणे की आपल्याक वायट दिसता. ताणें तें एक्सेप्ट केलां की आपलो आवाज बदलला पूण ताका वायट दिसता न्ही. सो आयज आमचे कार्यक्रम तो आयकता. सो ताणें हो प्रश्न केला आनी मयुरी बाय ताजें उत्तर तुमी दिवच्या पयलीं आमकां हांव तुमकां सांगता की अशें म्हणटात न्ही की रेडियो कोण आयकना किंवा गाडयेन आयकता, पूण तशें न्ही. तुमच्या म्हायती खातीर सांगता आनी म्हज्या सगळ्या आयकप्यां खातीर ही गजाल सगळ्यांकूच खबर आसा, तरी लेगीत हांव सांगतां की जर तुमच्या कडेन घरांत रेडियो नासत आनी तुमी गाडयेन प्रवास करिनात जाल्यार तुमच्या फोनाचेर गुगल स्टोरान वचून तुमी न्यूज ऑन एअर हे ॲप डावनलोड करून आमचो एफ एम रेडिओ आणि महादय चॅनल ऐकूपाक शकतात. लँग्वेज सिलेक्ट करून, स्टेशन सिलेक्ट करून न्यूज ऑन एअर ह्या ॲपावेल्यान आमचे चडशे आयकुपी हो फोन प्रोग्राम आयकतात. सो आमी हरेंद्र पंडीत पुणेच्यान तुमी कितें सांगशात ताका.
1: तात वॉयस डिजॉर्डर्सान पडटा हे वॉयस डिजॉर्डर. जे फिमेल वॉयस आसा ताच्या खातीर स्पीच थेरपीज अवेलेबल आसा. सो स्पीच थेरपी जर तांच्यांनी कंटिन्युअसली घेतले
0: दोतोर पूण

0: गया आणि फोन केल्लो. डायबिटीस आणि हे दुखणे ताजो कितें संबंध आसा?
1: डायबिटीजाचो इफेक्ट हियरिंग लॉसाचेर पडटा. इन केस अचानक डायबिटीज वाढली जाल्यार हियरिंग लॉस तांचो आनीकूय वाढू शकता.
0: सो तांणी आपलो आहार सारको दवरपाक,
1: डायबिटीज ब्लड प्रेशर हे कंट्रोलान दवरपाचे. हाय डोस ऑफ मेडिसिन्साचो सुद्दा इफेक्ट हियरिंगाचेर पडटा.
0: जाता आणि अशा लोकां खातीर तुमच्या कडेन ट्रिटमेंट आसा?
1: अशा लोकां खातीर आमी कानाची मशीन देऊ शकता, प्लस तांकां एडवायस देऊ शकता की तुम्ही तुमचे डायबिटीज प्रेशर कंट्रोलान दवरा.
0: खूप खूप धन्यवाद मयुरीबाई. फुडलो प्रश्न विचारच्या पहिली हे गीत.

0: सो म्हाका कुकींग करून दुसऱ्यांक सर्व करपाक तें जेवण खूब आवडटा. सो एक कुकींग रिलेटेड कितें तरी फिल्ड चूज करपाचें.
1: सो म्हाका दिसता की तुमी तुमच्या ह्या ऑडियोलॉजिस्ट म्हणून तुमी खूब नामना मेळयल्या. सो तशें कुकिंगानूय तुमी नांव जोडपाचें. सो हे कुकिंगचें तुमकां कित्याक आयलें आवड?
0: आतां मम्मी घरा करता सो तिका हेल्प करून करून न्यू न्यू डिशीज ट्राय करप.
1: आनी तुजें मयुरीबाय म्हाका खूब आवडलें की आपल्याक सर्व करूंक आवडटा. कित्याक आज लोकांक आमी प्रत्येक जाण घरा वता आपआपलें जेवण घेतात कारण कोणाक टायम नासता. सो अशा वेळार सर्व करप हें खूब बरें दिसलें. मयुरीबाय तुजो ह्या क्षेत्रांतलो किंवां हरशी म्हण आदर्श कोण?
0: एट द फर्स्ट स्टार्टींग मनीश कुलकर्णी सर आनी प्रशांत जाधव सर आसा. तेंचे स्टार्टींग स्टेजीचेर तांच्या कडसून म्हाका शिकपाक गावलें. आनी मेन म्हटल्यार केदार संगपा सर ऑडियोलॉजिस्ट आसा, जेंकां 15+ इयर्साचो एक्सपिरियन्स आसा. तांच्या गायडन्स, हेल्प आनी सपोर्ट खातीर आयज जें कितें हांव शिकलां तें तांच्या अंडर हांव शिकत आयलां. बाकीचे जे क्लिनिक्स आसा कोल्हापूर, बेळगांव, सातारा थंय ते अवेलेबल आसता, हांगासरूय तांची विजीट आसता. सो तांच्या कडसून म्हाका इतलें शिकपाक गावलां की गुरू म्हटलें की म्हाका मागीर केदार
1: सरांची याद जाता. सो तांची काम करपाची पद्दत म्हणा किंवां एक तांचें वागप हें तुमकां खूब प्रभावीत करून गेलें. मयुरीबाय ऑडियोलॉजिस्ट म्हणजे आतां आवाज आनी आयकप हें दोन आयलें न्ही, तुमी कितें करतात?
0: हांव ऑडियोलॉजिस्ट, ऑडियो पार्ट पळयतां.
1: ओके. आणि तुमच्याच क्लिनिकान स्पीचूय आसा पण तुम्ही शिकल्यात? स्पीचूय शिकल्यात? ओके. बिकॉज कोर्सूच तसो असता काय?
0: ना ना, कोर्सूच तो असता. बट दोन्ही पळयता आम्ही, ऑडियो आणि स्पीच पार्ट. पण म्हाका ऑडियोन इतले पेशंट असता की म्हाका स्पीच घेवपाचो तितलो असो पुरेसो टायम गावना. बिकॉज स्पीच थेरपी इज अ कंटिन्युअस थिंग. एकदा जर एका बेबीचो शेड्यूल फिक्स केलो आम्ही, त्याका आम्ही मंथली 10 o'clock सेशन स्टार्ट म्हटल्यार तो 10 to 10:40 म्हटल्यार 40 मिनटांचो एक सेशन असता. सो तो घेवचोच पडटा मंडे टू सॅटरडे.
1: आणि मयुरीबाय म्हाका एक सांगात, तुम्ही अशा खुबशा भुरग्यांक हे दिता आसतले एखादी सक्सेस स्टोरी?
0: हय, आमच्या कडे आता एक हसनेन म्हणून बेबी असा जो 5 months बॅक आमच्या कडे जॉईन झाला. ऑटिझम बेबी, आता त्याची वर्सा 8 वर्सा असतली. येयलो तेन्ना खूब हायपर आसलो तो. हायपर आसलो, सिटींग नासली ताच्या कडेन, बसान आसलो तो एका जाग्यार, आय कॉन्टॅक्ट नासलो, ताका आयडेंटिफिकेशन खबर नासलें, उलय नासले. आतां 5 months तो सेशनांक कंटिन्युअसली आमच्या कडेन येता. सो आतां ताचे डॅवलपमेंट पळयले जाल्यार तो तेंच्या पॅरंट्साचे फोटोज ओळखून आमच्या हातीन दिता. प्लस डॉग्स, कॅट्स, एनिमल्स आसा तांचें इंट्रोडक्शन ताका खबर आसा. जो बसान आसलो 2 मिनटां सुद्दां ऑटिझम बेबी, तो आतां 40 मिनटांच्या सेशनांक बसता. आयडेंटिफिकेशन शिकलो. आनी आतां सक्सेस म्हटल्यार एक 8 days बॅकूच ताणें आपल्या तोंडांतल्यान फर्स्ट वर्ड काडलें पप्पा म्हणून.
1: ओके.
0: सो तें पळोवन ताची मम्मी सुद्दां खूब हॅप्पी जाली आनी आमकां सुद्दां इतलें बरें दिसलें की आमी जें वर्क करता ती खंय ना खंय तो बेबी आतां स्टार्ट केला. इनिशियल स्टेज मम्मी, पप्पा, हाय, बाय इतलें उलोवपाक तो स्टार्ट केला आतां.
1: सो मयुरी, तुमच्या उतरांतल्यान आनी आवाजांतल्यान आनी तुमच्या चेहऱ्या वयल्यान ही जी खोशी येता त्या खातीर म्हाकाय बी खूब, म्हणजे हांव तें प्रत्यक्ष अनुभवलें ना तरी सुद्दां तुमच्यांतल्यान म्हाका तें कळ्ळें आनी खूब बरें दिसता न्ही. आनी म्हाका न्ही तुमच्या असल्या लोकांचे, म्हणजे जे ह्या क्षेत्रांत वावुरतात तांचे खूब पासियेंस लागता न्ही ताका. नाजाल्यार आज कशें आसा, आत्तां केलें फाल्यां रिजल्ट जाय, तें तुमच्यान नासता न्ही. पेशन्स, पेशन्स आनी पेशन्स.
0: आमी हियरिंगा बद्दल इमिजिएट एक वे एक्सेप्ट करूं शकता की कानाचें मशीन लावन पेशंटांक आयकपाक येतले तें आमी करूं शकता. पूण स्पीच रिलेटेड तसो ना. स्पीच एकूच तांचो जो प्लॅन आसा तो प्रोपरली फॉर अ मंथ्स ज्या म्हणासर ताची डेव्हलपमेंट ती ती जायना, त्या म्हणासर त्याच प्लॅनचेर आमकां कंटिन्युअसली वर्क करचो पडटा.
1: सो तुमच्या ह्या सक्सेस स्टोरी खातीर तुमकां खूब खूब धन्यवाद आनी तुमकां शुभेच्छाय बी की अनेक पेशंट्स तुमच्या कडल्यान बरे जावं ही आमची शुभेच्छा. दोन प्रश्न घेता. मडगांव नावेलीच्यान आमकां तांणी फोन केल्लो, जोझेफ रॉड्रिक्स हांणी. ते म्हणटात की हो कार्यक्रम आपूण नेमान आयकता, वेळार फोन करप जायना. सो पयलींच आपूण फोन केला. ते विचारतात की ऑडियोलॉजी

0: जेस्ट आणि ENT डॉक्टर, म्हणजे ह्यांचे कसे काम चालतं?
1: ENT एक
0: कदाचित
1: ऑडिओलॉजिस्ट
0: तो
1: आहे.
0: हो प्रश्न त्याने विचारला, म्हणजे ते स्वतः खंय तरी वता आसुये. एनिवे, कॉला खातीर धन्यवाद जोझेफ बाब, तुम्ही उत्तर दियात.
1: ENT ऑडिओलॉजिस्टची गरज पडटा डायग्नोसीस खातीर,
0: ओके,
1: म्हणजे तांकां लॉस डिटेक्ट जावपाक आसा की ना, सो दॅट ते फुडली जी प्रोसेस आसा तेंची मेडिसिन सर्जरीज कितें फुडलो जो प्रोसेस आसा ते डायग्नोसिसाचेर तांकां करपाक हेल्प जाता. ENT आतां ऑडियोमेट्रीक टेस्ट करताना आमी हेडफोन्स लायता कानाचे, जशें हांवें म्हटलें मेन रिझन्स आयकू कमी येवपाचे वॅक्स बिल्डअप आसूं शकता, सो वॅक्स क्लीन करपाक सुद्दां आमकां ENT कडेन त्या पेशंटांक परतो धाडचो पडटा. आनी ENT इन केस सर्जरीज आसा ऑर कंडक्टीव लॉस डिटेक्ट जालो जाल्यार फुडले ट्रिटमेंटा खातीर ऑडियोलॉजिस्टाची तांकां गरज पडटा फॉर प्युरटोन ऑडियोमेट्री टेस्ट आनी इम्पिडियन्स टेस्ट ह्या खातीर.
0: सो थोडे भितर सांगपाचे म्हणजे जाल्यार तुमचे कामाचो संबंध एकामेका कडेन येता.
1: हय.
0: ओके, सो जोझेफ बाब, तुमकां जाप मेळ्ळ्या आसतली. एक बायलेन म्हाका फोन केल्लो, तांणी नांव सांगू ना, त्यो म्हणटात की स्पीच थेरपी जाय की आयकुपाचे ट्रेनिंग जाय, ह्या विशयाचेर आपल्याक तुमच्या कडल्यान जाप जाय.
1: बोथ इम्पॉर्टंट आसा.
0: ओके,
1: जर बेबी आतां बेबी आसा ताका समजा आयकुपाकूच येवंक ना जाल्यार बेबी उलोवपाक शिकचो ना बिकॉज ताच्या कानार उतरांच पडची ना. म्हणून इनिशियली जे OAE टेस्ट करता बेबी जन्माक येतकूच ते तेच चेक करपाक आसता की बेबीक हियरींग प्रॉब्लम आसा की ना. समजा तो आसा जाल्यार बेबी उलोवपाक शिकचो ना. सो हियरींग सुद्दां तितलीच इम्पॉर्टंट आसा आनी मागीर स्पीच थेरपी सुद्दां इम्पॉर्टंट आसा त्या बेबीक उलोवपाक लावपा खातीर.
0: सो तशें पळोवपाक गेल्यार प्रत्येक कितें म्हणटा तें काम किंवां हें इट इज इंटर रिलेटेड. सो मयुरी बाय, तुमी म्हज्या अनेक आयकुप्यांक जापो दितात, धन्यवाद. फुडलो प्रश्न घेवच्या पयलीं तुमच्या खातीर म्हज्या आवडीचें हें गीत.

0: kuntam eka fonacher amka tuve vel dilo tu hanga aile studiot tuve itli mahiti dili ani tuka dhanyavad mantana ha dr govind buskute hankai dhanyavad manta tukai dev bare karu manta tuve itli upayukt ashi mahiti amcha sagle aikpyang dili dhanyavad dev bare karu
1: धन्यवाद तुम्ही माका हांगा येवपाची ऑपॉर्च्युनिटी दिली डॉक्टर गोविंद सरांक सुद्दां थँक्यू आणि आकाशवाणी केंद्र मॅडम तुमकां बीन ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
0: हांव म्हजें भाग्य समजून म्हज्या आयकुप्यांकूय खूप माहिती मेळ्ळी धन्यवाद देव बरें करूं एफ एम रेनबोची वितरावणी आणि आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल तुम्ही आयकली ही लायव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळ आमच्या स्टुडिओत आशिल्ल्यो मुखेल सोयरी मयुरी होबळे ऑडियोलॉजिस्ट अर्थात श्रवण तज्ञ हियरिंग लॉस आयकुपाक कमी येवप या

0: नमस्कार, हांव मानसी आनी ह्यो आसात काय मुखेल खबरो. नीट पेपर लीक प्रकरण सयत वेगवेगळ्या प्रश्नांचेर विरोधकांनी निषेध केल्ल्यान संसदेच्या दोनूय सभाघरां दनपारां 12 वरां मेरेन स्थगीत केल्यात. लोकसभा जमली तेन्ना सभापती ओम बिर्लान प्रश्न तास घेवपाचो यत्न केलो, मात विरोधी वांगड्यांनी पेपर लीक आनी विद्यार्थ्यांचो निषेध हो प्रश्न मांडलो तेन्ना सभापती ओम बिर्लान विरोधकांक सभाघर चलोवपाक सहकार्य करचो उरलो मारलो, मात विरोधी वांगड्यांनी आपलो निषेध चालूच दवरलो आनी ताका लागून लोकसभा दनपारां 12 वरां मेरेन स्थगीत करची पडली. विदेश वेव्हार मंत्री डॉ जयशंकर हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान भारत पॅसिफीक परिदृश्याचो नियाळ घेतला आनी हालीच्या घडामोडीचेर भासाभास केला अशें सांगले. आशियाई केंद्रीयतेक मान्यताय दिवन मुक्त आनी उक्त्या इंडो पॅसिफीका खातीर भारत कटीबद्ध आसा अशेंय तांणी मुखार सांगले. राष्ट्रीय राजधानीत सुरक्षा कारणाक लागून फुडले सुचोवणे मेरेन 16 मेट्रो स्टेशनां बंद केल्ल्याची माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळान दिला. तातूंत लोककल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बारा खंबा रस्तो, सर्वोच्च न्यायालय, सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालय, आयटीओ, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ खान मार्केट, जोरबाग आणि शिवाजी स्टेडियम हांचो आसपाव आसा. मात राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालयात आदान प्रदान सुविधा उपलब्ध उरतली असे डीएमआरसीन नदरेक हाडला. भारतीय नौदळान आयज कर्नाटकातल्या कारवार हांगा माहे वर्गातल्या एन्टी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट श्रेणीतली दुसरी नौका आयएनएस मालवण आपल्या ताफ्यात सामील केली. भारताच्या स्वदेशी युद्धनौका निर्मिती क्षेत्रातली ही एक महत्वपूर्ण अशी कामगिरी असा. या कार्यावळीक हवाई दळ मुखेली एअर चीफ मार्शल एपी सिंग मुखेल सोयरे म्हण हजर आशिले. या वेळार उलयतना एअर चीफ मार्शल एपी सिंग हांणी आत्मनिर्भरतेच्या दिकेन नौदळान केल्ल्या प्रयत्नांची तोखणाय केली आणि देशाच्या किनारपट्टीच्या सागरी सुरक्षेत आयएनएस मालवण महत्वाची भूमिका बजायतली असे मुखार सांगले. नीट पेपर फूट प्रकरण आणि हेर संबंधित मुद्द्याचेर संसदेत चर्चा करपाक सरकार तयार असा असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हांणी म्हळे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत आणि उत्तर मॅसेडोनिया देशांमधले अर्थिक संबंधाचो विस्तार करपाचे आवाहन केला. ताणी दोनूय देशातल्या उद्देगांक फकत व्यापारापुरतेच मर्यादित दवरिनासतना गुंतवणूक, तंत्रगिन्यान आणि नवनिर्माण हाचेर खूप तेपासावन आधारित आशिल्ली भागीदारी आणिक घटमूट करपाचे आवाहन केले. विदेश वेव्हार मंत्री डॉ जयशंकर आयज सावन फिलिपिन्सच्या 2 दिसांच्या भोंवडेर आसा आनी चीन उक्त्या बॅडमिंटन सर्तींत पीव्ही सिंधूचो आयज भारताच्याच उन्नती हुडा आड खेळटली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: ₹233 म्हळ्यार 1287 किलो अर्जांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनला वेल्यान आमी उलयता. आयकुया कानळा बोवळा कातारांच्या ह्या कार्यावळीत सुरवेक लॉर्ना हांचो आवाज.

0: आल्फ्रेड रोज आणि गैला ह्या कातारा संघातच कातारांचीही कार्यवळीतल्या हंगात सोपली. एक वर जाऊन 30 मिनिट जायत आयले असात. ऐकूया मराठीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावल्यान.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आयएनएस मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांततेचं आवाहन केलं आणि चर्चा करायला सरकार तयार आहे, ती केव्हा आणि किती वेळ करायची हे ठरवण्याचं आवाहन केलं आणि हौद्यात येऊन चर्चा होऊ शकत नाही हे स्पष्ट केलं. त्यानंतरही गोंधळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सिक्कीममध्ये एनएचपीसीच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव सोपवला आहे. कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पाहण्याची विनंती वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला केली. या टप्प्यात व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांशी सरकारनं यापूर्वी चर्चा केली असती तर परिस्थिती एवढी चिघळली नसती असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आज आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आज जंतर मंतरवर अभिजित दिपके यांची भेट घेतली. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोनं 16 मेट्रो स्थानकं आज बंद ठेवली आहेत. संसद भवन आणि परिसरात ही स्थानकं आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही

याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका आयएनएस मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह ए प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली आयएनएस मालवण पाण्याखाली होणाऱ्या युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकते. आयएनएसव्ही त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. आयएनएसव्ही त्रिवेणी ही केवळ एक सागरी मोहीम नसून ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांची ताकद आणि त्यांच्यातील समन्वयाचं उदाहरण आहे. भारताच्या लेकींची जिद्द ही महासागराच्या प्रचंड लाटांपेक्षा अधिक मोठी असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. फिलिपीन्सच्या मनिला इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. मुक्त आणि खुल्या आशिया प्रशांत प्रदेशाला बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा क्वाड समूहानं संयुक्त निवेदनाद्वारे पुनरुच्चार केला. आशियानच्या एकता आणि केंद्रीय भूमिकेला ठाम पाठिंबा त्यांनी दर्शवला. यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, दर, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, महत्वपूर्ण खनिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. डॉ जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांची भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निर्णयांच्या पाठपुराव्यावर या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान एका सत्रात जयशंकर यांनी भारत चीन संबंध पूर्वपदावर आणण्यावर भर दिला. सीमेवर शांतता राखणं ही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी मूलभूत अट असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणं, व्हिसा प्रक्रियेतील सुधारणा, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणं आणि सीमा व्यापार पूर्ववत करणं यासारख्या विश्वासार्ह उपाययोजनांचं डॉ जयशंकर यांनी स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या मतभेदांचं रुपांतर वादात होऊ नये असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झालं आहे. यामुळे वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद आहे. पूश आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या 7 जणांचा शोध सुरू आहे. या पावसामुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू श्रीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 ऑगस्ट पासून पुढच्या 2 वर्षांसाठी अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर 0% शुल्क कायम असेल. त्यानंतर 1 वर्षासाठी हे शुल्क 100% आणि त्यानंतर सरळ 200% वाढवलं जाईल. अमेरिकेत जेनेरिक औषधांचं उत्पादन पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत कारखाने आणि यंत्रसामग्री उभारण्याचा निर्णय न घेणाऱ्या कंपन्यांना दंड आकारला जाईल असं ट्रम्प यांनी नमूद केलं आहे. भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून

लोकसभा सभापतींना नोटीस. आयएनएस मालवण भारतीय नौदलात सहभागी, समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

सातवरींचे तिन्ही सांजा ह्या कार्यावेळीत ऐकूपा क्रमात पंढरीची वारी डॉक्टर वासुदेव सावंत हांचे भाषण असतले. सातवर जाऊन 20 मिनिटांचेर प्रादेशिक खबरो. 7:30 चावडेर कार्यावळीत आज ऐकूपा क्रमात फळझाडांची लागवड हाचेर विश्राम गांवकर हांची राहुल कुलकर्णी आणि घेतिल्ली मुलाखत तुमकां ऐकूपाक मेळटली. 8:15 पार्लमेंट रिव्ह्यू. 8:30 गीत गजल. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज 8:09. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय.

रातच्या धाबरांचे संसदेत चालू आशिल्ल्या प्रश्नोत्तर तासाचे ध्वनीमुद्रण तुमकां आयकुपाक मेळटले, जे आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतले. 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात पंडित प्रभाकर कारेकर हांच्या गायनात राग धनकोणी कल्याण तशेंच राग सुरमल्हार तुमकां आयकुपाक मेळटलो. 11:00 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 11:10 आमची निमणी सभा सोंपतली. आयकुपिनो ही आशिल्ली ह्या उपरांत येवपी कार्यावळींची रुपरेषा.

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे

230 सौ शेटमीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. आतां 1:45 जाल्ले आसात. आयकुया सदाफुली कार्यावळीत सुरवेक रामानंद जोशी हांच्या आवाजात आयकुया गजानन रायकार हांची गीत रचना.

नोटीस इन्व्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजेच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

डॉक्टर शकुंतला भरणे यांनी रजनी ठाकूर यांच्या जोडावजतले हे गीत आम्ही ऐकले आणि ह्या गीता सांगतकच सदाफुली ही कार्यावळ इथल्यान हंगा सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनलावेल्यान

सूर ताल आणि भावनेचो संगम म्हणजे मुकेश. त्यांच्या आवाजात इतली आत्मीयता आणि साधेपण आशिल्ले की त्यांचं दरेक संगीत ऐकप्यांच्या काळजात थेट वचून धडकतलं.

ऐकवे ना, मुकेश आणि फक्त हिंदीच गीतं गायले नात, तर त्याने मराठी, गुजराती, बंगाली, पंजाबी आणि इथलेच नाही तर आमच्या सोबीत कोकणी भाषेतही त्याने आपलं भावनिक आणि मधुर आवाज दिला असा.

27 ऑगस्ट 1976 ह्या दिसा अमेरिकेतल्या एका संगीताच्या कार्यावळी वेळार तांचे अचानक निधन झाले. मुकेश आयज आमच्या मदीं नात, पूण तांचो हो मोवाळ असो सूर, तांची ही गाणी आनी तांचो गोड आवाज आमच्या काळजांत कायम अमर उरतलो. आपल्या सुंदर अशा आवाजान करोडो संगीत प्रेमीच्या काळजांत आजही ते जिवे आसात. सदा सर्व काळ महान जिवे उरपी पार्श्वगायक मुकेश हांकां तांच्या जयंती निमतान आमचो शतशत प्रणाम.

सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र काल प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाचेर गेटी भायर परवानगे बगर विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधीन केल्ल्या धरणे आंदोलना बद्दल भाजपान निशेध करून विरोधी पक्षनेते राहुल गांधी हांची ही कृती बेजबाबदार अशें म्हळां. निवासस्थानाच्या राष्ट्रीय राजधानी सुरक्षा कारणाक लागून फुडले सुचोवणे मेरेन 16 मेट्रो स्टेशनां बंद केल्ल्याची माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळान दिल्या. तातूंत लोककल्याण मार्ग राजीव चौक पटेल चौक रामकृष्ण आश्रम मार्ग बाराखंबा रस्तो सर्वोच्च न्यायालय सेवा तीर्थ जनपथ मंडी हाऊस केंद्रीय सचिवालय आयटीओ दिल्ली गेट इंद्रप्रस्थखान मार्केट जोरबाग आणि शिवाजी स्टेडियम हांचो आसपाव जाता. भारतीय नौदळान आयज कर्नाटकातल्या कारवार हांगा माहे वर्गातल्या एन्टी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट श्रेणीतली दुसरी नौका आयएनएस मालवण आपल्या ताफ्यात सामील केली. भारताच्या स्वदेशी युद्धनौका निर्मिती क्षेत्रातली ही एक महत्वपूर्ण कामगिरी अशें म्हळां. ह्या कार्यावळीक हवाई दळ मुखेली एअर चीफ मार्शल एपी सिंग हांणी आत्मनिर्भरतेच्या दिकेन नौदळान उभारिल्ले हे महत्वाचे पावल अशें म्हण तोखणाय केली. नीट पेपरफूट प्रकरण आणि हेर संबंधित मुद्द्याचेर संसदेत चर्चा करपाक सरकार तयार आसा अशें केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हांणी म्हळां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत आणि उत्तर मॅसिडोनिया देशांमधले अर्थिक संबंधाचो विस्तार करपाचे आवाहन केला. तांणी दोनूय देशातल्या उद्देगांक फकत व्यापारापुरतेच मर्यादित दवरिनासतना गुंतवणूक तंत्रगिन्यान आणि नवनिर्माण हाचेर खूप तपासावन आधारित आशिल्ली भागीदारी आणिक घटमूट करपाचे आवाहन केला. विदेश वेव्हार मंत्री डॉ जयशंकर आयज सावन फिलिपिन्सच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतले. केंद्र सरकार विद्यार्थ्यां वांगडा सदांच आसा आणि देशातल्या तरणाट्यांचो फुडार राखप हे तांचे मुखेल प्राधान्य आसा अशें भाजपान आयज म्हळा. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयतना भाजप खासदार बांसुरी स्वराज हांणी सांगले की विकसीत भारत घुटमूट करपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भाजप सरकारान युवा नेतृत्व विकास हो मंत्र पायाभूत मानला. आणि चीन उक्त्या बॅडमिंटन सर्तीत PV सिंधू आयज भारताची उन्नती हुडा हांच्या आड खेळटली अशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मित्र हो नमस्कार. आजच्या आपल्या ह्या युववाणी कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या ह्या युववाणी कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत भक्ती संगीतानं.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे भक्तिगीत मित्रहो नुकतंच आपण ऐकलं. आजच्या आपल्या ह्या युववाणी कार्यक्रमात आता ऐकवित आहोत ओमकार व्यंकटेश कुलकर्णी यांनी सादर केलेलं हे भाषण वारी पंढरीची.

वारकरी ह्या शब्दाची फोड केली तर वार आणि करी असे दोन शब्द तयार होतात. लौकिक अर्थानं जो वारी करतो तो वारकरी. पण वारकऱ्याचं काम हे फक्त येरझारा घालण्यापुरतं मर्यादित आहे का? निश्चितच नाही. समाजातील वाईट प्रवृत्तीवर जो वार करतो तो वारकरी. ज्ञानोबा माऊलींच्या जन्माच्या पूर्वीपासून ही वारीला जाण्याची परंपरा आहे असं म्हणतात. पण ह्या वारकरी परंपरेला एक वेगळा विचार, एक वेगळी ओळख मिळवून देण्याचं काम ज्ञानोबांनी केलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. हा काळ म्हणजे साधारण 12व्या किंवा 13व्या शतकातील काळ असेल. परकीय, खास करून म्लेच्छांची आक्रमणं आपल्यावर वारंवार होत होती. त्यांच्या विरुद्ध एकत्रित लढा देण्याऐवजी आपला समाज जातीपातीमध्ये विखुरला होता. या विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्याचं काम वारकरी संप्रदायानं केलं. इथं जातीपातीला बंधन नाही. तुमची कातडी काळी आहे का गोरी ह्यावर तुमचं मूळ ठरत नाही. म्हणूनच कदाचित ते 28 युग विटेवर उभं असलेलं सावळं परब्रह्म सर्वांनाच भावतं. हा कधी नाम्याची खीर चाकतो, कधी चोखोबाची गुरं रकतो. ते सावळं परब्रह्म कुणाच्या रूपात तुमच्या पुढं उभं टाकेल सांगता येत नाही. असामान्य ज्ञान आणि तेज असणारी ती चार भावंड गावोगाव भटकत होती. वारकरी होती. मोठमोठ्या पंडितांनाही अंतर्मुख करायला लावणारं प्रचंड सामर्थ्य अंगी असूनही त्यांच्या नशिबी फक्त अवहेलनाच लिहिलेली होती. संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा झाली होती. त्या बदल्यात त्या मुलांना समाज स्वीकारेल असं आश्वासन त्यांना दिलं गेलं होतं. परंतु आई वडिलांनी देहांत प्रायश्चित घेऊन सुद्धा त्या मुलांवरचा

संन्याशाची मुलं हा बट्टा मात्र गेला नव्हता. पुढे निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून त्यांच्यासोबत तिन्ही भावंड तीर्थयात्रेला निघाली. ठिकठिकाणी हिंडून त्यांनी ज्ञान मिळवले. वाटेवर ज्ञानेश्वरांनी भजनं प्रवचनं केली. भगवद्गीता संस्कृतमध्ये होती, ती त्यांनी मराठीतून लोकांना समजवली. पण अनेकांना हे मान्य नव्हतं. त्यांच्या मते ज्ञानोबांना गीता सांगण्याचा अधिकार नव्हता. ज्ञानोबा नेहमी म्हणायचे, शरीर वेगळी असली तरी आत्मा एकच आहे. पण अनेकांनी याची देखील चेष्टा केली. शेवटी ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद बदवून घेतल्यानंतर त्यांच्या अंगी देवाचा अंश आहे हे अनेकांना पटलं. पण तरीही काही जण त्यांचा द्वेष करण्यातच धन्यता मानत, कोणी भिक्षा देत नसत. पण स्वतःच्या सामर्थ्यानं ज्ञानेश्वरांनी त्यावरही मात केली. असेच फिरत फिरत ज्ञानेश्वर व त्यांची भावंड नेवास ह्या गावात पोचली. तिथेच एका देवळात ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली. संपूर्ण ग्रंथ लिहून झाल्यावर ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणासाठी पसायदान मागितलं. कुठल्याही देवाचा किंवा धर्माचा उल्लेख न करता संपूर्ण विश्वासाठी मागितलेला हा प्रसाद होता. पसायदानाच्या दुसऱ्या ओवीतच ज्ञानेश्वर प्रार्थना करतात, वाईट लोकातील वाईट गुण संप. ज्ञानोबांनी वाईट लोकांना संपव असं कधीही म्हटलं नाही. या उलट वाईट गुण नष्ट झाल्यानंतर त्यांच्या सत्कर्माची रती वाढू दे असं ते म्हणतात. जन्मभर लोकांकडून अवहेलना सहन करून सुद्धा शेवटी संपूर्ण विश्वासाठी ज्ञानोबा माऊलींनी पसायदान मागितलं. म्हणूनच त्यांना माऊली म्हणतात. ह्या संप्रदायात एकमेकांना माऊली म्हणून पायाला हात लावण्याची प्रथा आहे. हा नमस्कार शरीराला नसून तो आत्मरूपी देवाला असतो. ह्या पंथानं आपल्याला बरंच काही दिलं. पुढं हजारो वर्ष पुरेल इतकं साहित्य रचून ठेवलंय. साध्या माणसाला समजेल अशा भाषेत अभंग लिहिले, त्यामधून लोकांचं प्रबोधनही केलं. सकळाशी आहे येथे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे, हेच एक ब्रीड डोळ्यासमोर ठेवून हा संप्रदाय गेली जवळजवळ 800 वर्ष आपली वाटचाल करत आहे. यंदा कोरोनाच्या महामारीमुळं वारी होणार नाही, पण तो कमरेवर हात ठेवून उभा ठाकलेला देव मात्र भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही किती कडक उपवास करता किंवा किती सुंदर पूजा बांधता ह्याच्याशी त्याला काहीही फरक पडत नाही. हां, त्यानं तुम्हाला नेमून दिलेलं काम तुम्ही किती अचूकपणे करता ह्यावर त्याचं लक्ष मात्र असतं. असंच एकदा आषाढी एकादशी आली. लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले. कुणाच्या हातात चिपळ्या होता, कुणाच्या हातात टाळ होते, कुणी वीणा वाजवत होतं, पण सर्वजण तोंडानं विठूनामाचा गजर करत होते. कुणी दिंडीतून जात होतं तर कुणी गटागटानं पुढं सरकत होतं. लाखो भक्त विठू माऊलीच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरपूरकडे निघाले होते. पण इकडे विठोबा मात्र अस्वस्थ झाला होता. त्याच्या हालचालीकडं रखुमाईचं बारीक लक्ष होतं. रखुमाईनं विठोबाला विचारलं, विठुराया, इतके लोक तुमच्या दर्शनासाठी इथं येत आहेत आणि तुम्ही मात्र बाहेर निघण्याची तयारी करत आहात, अस्वस्थ वाटतंय. विठुराय म्हणाले, मी माझ्या सच्च्या भक्ताला भेटण्यासाठी बाहेर जातोय. रुक्माई म्हणाली, चला तर मी पण येते. विठुरायानं शेतकऱ्याचा वेश धारण केला, रखुमाईनं एका खेडवळ महिलेचा वेश धारण केला. दोघेही पंढरपूर सोडून निघाले. लाखो वारकरी पंढरपूरकडे निघालेत. त्यातला एकही विठुरायाचा लाडका भक्त नसावा. रखुमाईला आश्चर्य वाटत होतं. तिनं विठोबाला तसं विचारलं देखील. विठुरायानं दूर अंतरावर असणाऱ्या एका भक्ताकडे बोट दाखवलं आणि रखुमाईला म्हणाला, तो बघ, तो माझा लाडका भक्त, जरा लक्ष ठेव त्याच्यावर. तो भक्त इतर वारकऱ्यांसारखा नव्हता. त्याचे कपडे नेहमीचेच होते. गळ्यात वीणा नव्हती तर डॉक्टरांचा स्टेथोस्कोप होता. पाठीला औषधानं भरलेली पिशवी अडकवली होती. हातानेच टाळ्या वाजवत व तोंडाने विठूनामाचा गजर करत तो पंढरपूरला निघाला होता. वाटेत एका झोपडीसमोर गर्दी दिसली म्हणून तो थांबला. चौकशी करता समजलं की झोपडीत एक तरुण महिला प्रसव वेदनेनं तळमळत होती. तिला मदत करणार कोणीच नव्हतं. तो डॉक्टर हातातला स्टेथोस्कोप सावरत आत शिरला. तास दीड तासांच्या खटपटीनंतर त्या महिलेची सुटका झाली, मुलगा झाला. डॉक्टर लगबगीनं बाहेर आले. बाहेर वेषांतर करून उभ्या असलेल्या रखुमाईनं त्यांच्या हातावर पाणी घातलं. शेतकऱ्याच्या वेषात असलेल्या विठोबानं त्यांची औषधांची पिशवी घेतली व म्हणाले, साहेब, तुम्ही एकादशीला पंढरपूरला पोचणार नाही, तुम्हाला उशीर झाला. तुमच्या बरोबरची मंडळी पुढं गेली देखील. डॉक्टरनं शांतपणे त्या शेतकऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, द्वादशीला दर्शन घेईन. विठुरायला सगळे दिवस सारखेच असतात.

यंदा आषाढीची वारी नसली म्हणून काय झालं? ते सावळं परब्रह्म विश्वाच्या प्रत्येक कणात आहे. तो कधी डॉक्टरच्या तर कधी पोलिसाच्या वेशात तुमच्या समोर उभा असेल. फक्त त्याला ओळखण्याची पात्रता मात्र आपल्या अंगी असायला हवी.

0: वारी पंढरीची ह्या विषयावर नुकतंच आपण ऐकलं ओमकार व्यंकटेश कुलकर्णी यांचं भाषण. आपण ऐकत आहात कार्यक्रम युववाणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या फादर चॅनलवरून. कार्यक्रमात घेत आहोत लहानसा ब्रेक.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करा.
1: मित्रहो, आजच्या आपल्या ह्या युववाणी कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आहे 22 जुलै आणि हा दिवस आम्हा भारतीयांसाठी खास आहे, कारण की आजच्याच दिवशी म्हणजेच 22 जुलै 1947 रोजी भारताच्या घटना समितीने तिरंगा भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला होता आणि म्हणूनच 22 जुलै हा दिवस राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिन म्हणून साजरा केला जातो.

कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा सार्वभौमत्व, वेगळेपणा, अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक आहे. आपल्या भारताला स्वतंत्र मिळण्यापूर्वी 22 जुलै 1947 रोजी घटना सभेच्या बैठकीत तिरंग्याचा स्वीकार राष्ट्रीय ध्वज म्हणून करण्यात आला. त्यावेळी डॉ एस राधाकृष्णन यांनी संविधान सभेत राष्ट्रध्वजामधील रंगांच्या व चक्राच्या अर्थ सुचकतेबद्दल माहिती दिली. भगवा किंवा केशरी रंग हा शौर्य, त्याग आणि साहसाचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतता, सत्य आणि पवित्रतेचे प्रतीक आहे आणि हिरवा रंग समृद्धी, विश्वास आणि निसर्गाचे प्रतीक आहे. तर मध्यभागी असणारे 24 आऱ्यांचे निळ्या रंगाचे अशोक चक्र हे धर्म, गती आणि प्रगतीचे प्रतीक आहे.

मित्र हो, आपल्या ध्वजाची मूळ रचना तेलंगणचे महान स्वतंत्र सेनानी पिंगली वेंकय्या यांनी तयार केली होती. आपल्या राष्ट्रध्वजाशी संबंधित महत्वाचे काही नियम म्हणजे ध्वज कधीही जमिनीला टेकणार नाही किंवा पाण्यात बुडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. फाटलेला किंवा मळलेला ध्वज फडकवला जात नाही. राष्ट्रध्वज फडकवताना नेहमी केशरी रंग सर्वात वर असावा. मित्रहो, आपल्या देशाची शान, सन्मान आणि स्वाभिमान असलेल्या राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

घरकुल ह्या चित्रपटातील हे गीत होतं नुकतंच आपण ऐकलं. राणी वर्मा आणि सहकाऱ्यांचा स्वर ग दि माडगुळकर यांची ही गीतरचना आणि संगीत सी रामचंद्र यांचं होतं. आणि मित्र हो, ह्या गीताबरोबरच आजचा आपला हा युववाणी कार्यक्रम आता समाप्त होतोय.

आता जाणून घेऊया 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफएम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो कार्यावळी. रेनबो सांज ही कार्यावळ ह्या खिणाक थंय चालू आसा. 7:10 फोन इन चित्ररंजन, रातच्या 8:00 कांतारां, 8:30 सदाबहार ही कार्यावळ आसतली, तर रातच्या 9:00 पिलर ऑफ फायर ही प्रायोजित कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 9:30 आसतले पश्चिमी संगीत वॉट्स हॉट हे कार्यावळींतल्यान, तर 10:00 कॉमनवेल्थ खेळ 2026 पुर्वावलोकन दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. 10:30 पश्चिमी संगीताची फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ आसतली. 11:10 पश्चिमी संगीत आसतले द फील गुड आवर हे कार्यावळींतल्यान. तर ह्यो जाल्यो 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफएम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्या तरेकवार कार्यावळींचो आस्वाद तुम्ही घेऊ शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे ॲपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्यो तरेकवार कार्यावळी तुम्ही ऐकू शकतात. आता ऐकूया कार्यावळ शब्दुली.

0: आकाशवाणी पणजे केंद्राचो हो म्हादय चॅनल 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकुप्यानो आता कांय खिणातूच म्हळ्यार बरोबर सवरा जावन 30 मिनटांचेर आयकुपाक रावात कोंकणी खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. अस्थिरता आनी आडमेळीच्या ह्या काळात पुरवण साखळी म्हळ्यार सप्लाय चेन्साचेर सर्वाधिक ताण दिसून येता अशें परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां. फिलिपिन्सांतल्या मनिलांत जाल्या आसियान भारत पोस्ट मिनिस्टरियल कॉन्फरन्सांत आपल्या सुरवातीच्या उलोवपांत डॉ जयशंकर हांणी म्हळें की उर्जा, अन्न आनी भलायकी सुरक्षा ह्यो गोश्टी आतां गृहीत धरपाक मेळच्यो ना.
2: In this era of volatility and disruption, the most visible stress is on supply chains. Energy, food and health security can no longer be taken for granted. Observing international law in that regard is therefore vital. 2026 is the ASEAN-India year of maritime cooperation. At the same time, both India and ASEAN are optimistic about their prospects. Our eyes must therefore be firmly fixed on opportunities even while addressing challenges.
1: भारत आणि आसियान हे दोन्ही आपल्या भविष्याबाबत आशावादी असतात आणि म्हणूनच आव्हानांचा फुडो करतानाच संधीचेरूय लक्ष केंद्रीत करपाक जाय असं त्यांनी नमूद केले. डॉ जयशंकर हांणी हे लेगीत अधोरेखित केले की हे वर्ष आसियान भारत दर्या सहकार्य वर्ष म्हणून मनितात. अधिक स्थिर आणि सुरक्षित फुडाराच्या दिशेन आसियान आणि भारत मिळून जी प्रगती करू शकतात त्याची ही एक याद असे ते उलयले.
2: Both India and ASEAN are optimistic about their prospects. Our eyes must therefore be firmly fixed on opportunities even while addressing challenges, and there are many of them amongst us and between us. The India-ASEAN agenda today covers trade and investment, mobility and talent, tech, digital and AI, green and sustainability, as well as connectivity.
1: मजगती परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी बसके वेळार तांचे चीनी समपदस्थ वांग यी हांची भेट घेतली. आपल्या सुरुवातीच्या उलोवपांत डॉ जयशंकर हांणी भारत चीन संबंध हळूहळू सामान्य करपाचेर भर दिलो आनी त्याच वेळार सखोल द्विपक्षीय सहकार्या खातीर सीमेवेली शांतता ही एक मूलभूत पूर्व अट आशिल्ल्याचे अधोरेखित केले. परस्पर आदर, परस्पर हित आणि परस्पर संवेदनशीलता या आधारेचेरूच स्थिर आणि सहकार्याचेर आधारित संबंध सर्वोत्तमरित्या विकसित जावपाक शकतात असे दोन्ही देशांचे मानप आसा असे त्यांनी सांगले. मतभेदांचे रुपांतर वादात जावचे न्हय ह्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनाचे

0: आल्फ्रेड रोज हांच्या आवाजातल्यान आमी आयकले हे गीत कोर्तुबा. कातारां तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान. कार्यावळीन ह्या उपरांत हांव न्हय कोणाचो आयकुया हे गीत सुकोबट रोज हांच्या आवाजातले.
1: इंटरनॅशनल इयर ऑफ द चायल्ड हे जावन आसा एक भुरग्याचे वर्स 1979 म्हणटोच म्हजो व्हडलो पूत सुबट रोज म्हणटा हांव न्हय कोणाचो. एक कांतार मोगाचे, एक कांतार दुखाचे, एक कांतार भुरग्यांचें.

0: फेल्सी हांच्या आवाजातले गीत निघतेच आम्ही ऐकले उपकार नासलेले भाव. आणि ऐकुपेऱ्यो ह्या गीता सांगाताक इथल्यान आयची ही कातारांची कार्यावळ हांगाच सोपता. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादळी चॅनल. घेऊन येतात ह्या उपरांची कार्यावळ काय खिणातूच.
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर म्हादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

0: नमस्कार, हांव रघुनाथ साकोर्डेकर, एक नाट्य कलाकार. आकाशवाणीक ह्या वर्सा 90 वर्सां पुराय जाता. ह्या खातीर आकाशवाणीक मना काळजा सावन खूब खूब परबी. खरें म्हळ्यार आकाशवाणी आयकत आयकत हांव ल्हानाचो व्हड जालो. आदी युववाणी कार्यक्रम ते आतां नभोनाट्या मेरेन हांव आकाशवाणी कडेन संबंदीत आसा. म्हजे कलात्मक व्यक्तिमत्व घडोवपांत आकाशवाणीचो हात आसा. आकाशवाणीक खूब खूब परबी.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हे म्हादय चॅनल श्रोते हो सादर करीत आहोत कार्यक्रम तिन्ही सांजा.

श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या ह्या तीनही सांजा कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संत परंपरेचा, सामाजिक समतेचा आणि भक्तिभावाचा उत्सव म्हणजे पंढरीची वारी. शिस्त, सेवा, नामस्मरण आणि भक्तीचा संदेश देत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात. वारी ही साधना असून दिंडी हे साधन आहे.

0: मधुरा बेले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भक्तिगीत श्रोतेहो नुकतंच आपण ऐकलं. आजच्या आपल्या ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमात आता ऐकवित आहोत पंढरीची वारी. हे भाषण डॉक्टर वासुदेव सावंत यांनी सादर केलेलं.
1: आषाढी वारी हा महाराष्ट्राचा मराठी संस्कृतीचा फार मोठा सांस्कृतिक महोत्सव आहे. मराठी संस्कृती ही वारकरी पंथाने आणि वारकरी संतांनी निर्माण केलेली संस्कृती आहे. मध्ययुगात परधर्मीय राजवटीच्या काळात सर्वसामान्य माणसापुढे आपला धर्म जपण्याचा प्रश्न होता. अशा वेळी धर्म जपण्याचा सहज सोपा मार्ग आपल्या देशातील संतांनी भक्तिपंथांच्या रूपाने दाखवला. अशा भक्तिपंथातील एक म्हणजे ज्ञानदेव नामदेवांनी प्रवर्तित केलेला भागवत संप्रदाय किंवा वारकरी पंथ होय. मध्ययुगात वैदिक धर्म हा कर्मकांडातच अडकलेला होता. यज्ञ, योग, पूजाविधी, जपजाप्य आणि तीर्थयात्रा हा धर्माचा आधार बनलेला होता.

पुरोहितांचे वर्चस्व हेच धर्माचे केंद्र बनलेले होते. सगळ्यात धार्मिक विधीची भाषा संस्कृत ही सामान्यांना अनाकलनीय होती, त्यामुळे विनाशकारी कलियुग हेच असे समाजाला वाटत होते. म्हणूनच ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ यांनी समाजाला कलीपासून वाचवण्याचे कार्य करण्याचा ज्ञानदेवांना आदेश दिला. या प्रेरणेतून ज्ञानदेवांनी संस्कृतीची गहन तीरे फोडून श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता भावार्थ दीपिकेच्या म्हणजे ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणली. गीतेचा भक्तिपर अर्थ लावून वारकरी पंथाचा पाया त्यांनी रचला. संत नामदेवांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून हा भक्तिपंथ समाजाच्या तळागाळापर्यंत रुजवला. समाजातील 18 पगड जाती भक्तीच्या मार्गापुरत्या तरी सामाजिक जातीभेद विसरून एक झाल्या. वारकरी पंथाने कान्होपात्रा, जनाबाई, चोखामेळा यासारख्या वंचित उपेक्षितांना स्वतःचा आवाज मिळवून दिला. प्रस्थापित धर्मातील 33 कोटी देवांऐवजी एकच एक विठ्ठल हा आराध्य देव म्हणून स्वीकारला. त्याची भक्ती नामस्मरणाच्या रूपाने करणे हेच जीवनाचे अंतिम साध्य म्हणून सांगितले. प्रस्थापित धर्मातील कर्मकांड टाळून सर्वसामान्यांना आचरण्यासाठी सुलभ असा आचारधर्म वारकऱ्यासाठी सांगितला. तुळशीमाळ घालणे, गोपीचंद बुक्का लावणे, एकादशी करणे, भजन कीर्तन करणे याबरोबरच निदान वर्षातून एकदा तरी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरची वारी करणे हा या आचारधर्माचा एक भाग आहे. पंढरपूरच्या वारीची प्रथा प्रामुख्याने वारकरी पंथाने सुरू केलेली असली तरी वारीची ही प्रथा त्यापूर्वीही चालू असल्याचे दिसते. पण वारकरी पंथामुळे पंढरपूरची वारी मराठी माणसांचा मोठा सांस्कृतिक सोहळा बनून गेली. वारीचे कारण धार्मिक असले तरी संपर्काची साधने फारशी नसलेल्या जुन्या काळात पंढरीची वारी हे वारकऱ्यांच्या मराठी माणसांच्या संपर्काचे एक प्रमुख साधन होते. पंढरपूरची ही वारी चैत्र, आषाढ, कार्तिक आणि माघ या चारही महिन्यात होत असली तरी आषाढ महिन्यातली वारी ही सर्वात मोठी आणि महत्वाची. शेतातल्या पेरण्या संपल्यानंतर शेतकऱ्यांना विठ्ठल दर्शनासाठी मोकळा वेळ मिळतो, मग त्यांची पावले पंढरीची वाट चालू लागतात. आषाढी वारीत लाखोंची मांदियाळी पंढरपुरात जमा होते. टाळ नृत्य घोष, पताकांचे भार, गर्जे भीमातीर सर्व काळ अशी पंढरी गजबजून जाते. ज्ञानेश्वर तुकारामादी अनेक संतांच्या पालख्या हजारो वारकऱ्यासह पंढरीच्या वाटेला लागतात. गावोगावच्या अनेक दिंड्या, भजनी मंडळे वारीला येत असतात. पालखी सोहळा हे आषाढी वारीचे खास वैशिष्ट्य. विशेषत ज्ञानेश्वरांच्या पालखीबरोबर लाखोने येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या प्रचंड असते. खेड्यापाड्यातले सामान्य शेतकरी स्त्री पुरुष जसे या पालखीबरोबर पंढरीची वाट चालत असतात, तसे नोकरी व्यवसाय करणारेही वेळ काढून पालखीच्या संगे वारीला जात असतात. अनेकदा परदेशी, विशेषतः काही जर्मन व्यक्तींनीही पालखीबरोबर वारीची वाटचाल केलेली आहे. परदेशी लोकांनाही वेड लावणारी ही वारी म्हणजे वारकऱ्यांच्या दृष्टीने माहेरी जाणे आहे. विठ्ठल ही संतांची आणि वारकऱ्यांची माऊली आहे. त्या माऊलीकडे जाणे म्हणजे माहेरी जाणे. माझं माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. दसरा दिवाळी आली की लेकीला माहेरी जाण्याची ओढ लागते. मग माहेरी गेले की आई प्रेम कौतुकाचा वर्षाव करते. विठ्ठल माऊलीही असाच प्रेमाचा वर्षाव करते. मग विठ्ठल भक्त वारकऱ्याला अवघी पंढरी सुखाची मांदूस वाटायला लागते. या माहेरपणाचे वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणतात, विठोबाच्या गावा जाईन धावूनी, घालीन लोळणी चरणावरी, शिणभाग दवडीला म्हणेल, जीवीचे पुसेल जडभारी, उचलोनी ओसंगे घेईल आदरे, मुख पितांबरे पुसिल माझे, धोरोनी बाहुवटी उठविल हस्तकी, ठेवील मस्तकी अभय कर. पंढरपूरला जाऊन त्या विठू माऊलीचं दर्शन घेतलं, तिचे सावळे सुंदर मनोहर रूप पाहिले की भक्ताचा सारा शीण भाग हरून जातो, सुखाचा ठेवाच सापडतो. म्हणूनच सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ, असे संतांनी सांगून ठेवलेले आहे.

0: सामान्य माणसं संसार तापाने त्रासलेली असतात. पंढरीची वारी केली की या संसार तापाचा विसर पडतो, संसार सुखाचा वाटू लागतो. संत नामदेव सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन, जरी आला दुःखाचा दुर्धर. हा कुंडले मंडित श्रीमुख निर्मळ, पाहता हे डोळे निवती माझे, विटे सहित चरण धरीन मस्तकी, तेणे सुखी तनु होईल माझे. कटीवर कर ठेवून विटेवर उभे असलेल्या पांडुरंगाचे सावळे रूप पाहून भक्ताचे डोळे निवतात. सर्वसामान्य शेतकऱ्यासारखा विठ्ठल ही सावळाच आहे, पण हे सावळे रूप संतांना राजस सुकुमार आणि अतिव सुंदर दिसते. सगळ्याच संतांनी विठ्ठलाच्या या रूपाचे वर्णन अभंगातून केलेले आहे. या अभंगांना रूपाचे अभंग असे म्हटले जाते. वारकरी भजनाचा प्रारंभ नेहमी रूपाचा अभंग गाऊन केला जातो. बहुतेक वेळा वारकरी भजनाचा प्रारंभ संत तुकारामांच्या सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या अभंगाने किंवा संत ज्ञानेश्वरांच्या रूप पाहता लोचनी सुख जाले व साजणी या अभंगाने होत असतो. विठुमाऊलीचं रूपदर्शन असं सुखाचं निधान असल्यामुळे सामान्य माणसाची पावले पंढरीची वाट चालायला लागतात. वारीची ही वाटचाल करताना अन्न वस्त्र निवारा यांची चिंता नसते. कधी कधी गाठीला चार पैसेही नसतात. संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे होईन भिकारी पंढरीचा वारकरी अशा निर्धाराने वारीची वाटचाल चालू असते. विठ्ठलावरचा श्रद्धाभाव सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत असतो. विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनापेक्षाही विठ्ठलावरचा हा श्रद्धाभाव अधिक महत्वाचा असतो. स्त्रियांच्या एका लोकगीतात पंढरपूरला जाऊ इच्छिणाऱ्या एका स्त्रीचे वर्णन आलेले आहे. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या चरणी फुले वाहण्यासाठी सकाळी लवकर फुलांच्या कळ्या ती आणून ठेवते, पण शेतातले आणि घरातले काम करता करता तिचा दिवसभराचा वेळ निघून जातो आणि सकाळी आणून ठेवलेल्या कळ्या फुलून जातात. देवदर्शन चुकते, पण काम केल्याचे समाधान असते. संतांना अभिप्रेत असलेल्या कर्मयोगाचे हे उत्तम उदाहरण आहे. ज्यांना इच्छा असूनही आपल्या नियतकामामुळे पंढरीच्या वारीला जाता येत नाही, त्यांच्यासाठीही वारीचे पुण्य मिळवण्याचा एक मार्ग असतोच. वारी करून आलेल्या माणसाच्या पाया पडूनही वारी केल्याचा लाभ मिळवता येतो. पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्याचे महात्म्य सांगताना संत नामदेव म्हणतात, पंढरीची वारी जयाची ये कुडी, त्याची पाय धुळी लागो मज, तेणे त्रिभुवनी होईल सरता, नलगे पुरुषार्था मुक्तीचारी, नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, सदा पांडुरंग तयाजवळी. वारी करणाऱ्या माणसाजवळच पांडुरंग असतो असा पंढरीची वारी करणाराचा महिमा असतो. पंढरीची वारी ही केवळ महाराष्ट्रापुरती आता मर्यादित राहिलेली नाही, ती आंतरभारतीय झालेली आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश या विविध राज्यातून अनेक लोक वारीला येत असतात. गोव्यातूनही पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांची संख्या वाढते आहे. वारी आता केवळ धार्मिक राहिलेली नाही, तो एक मोठा इव्हेंट झालेला आहे. रेडिओ, टी व्ही या प्रसारमाध्यमामध्ये वारीला अग्रस्थान मिळालेले आहे. असा हा वारीचा सोहळा एकदा तरी प्रत्यक्ष पाहणे हे मराठी माणसाचे कर्तव्यच आहे.
1: पंढरीची वारी हे भाषण श्रोतेहो नुकतंच आपण ऐकलं डॉक्टर वासुदेव सावंत यांनी सादर केलेलं.

संत तुकारामांचा अभंग श्रोतेहो नुकताच आपण ऐकला जयतीर्थ मेवुंडी यांच्या स्वरात. ह्याबरोबरच आजचा आपला हा तीनही सांजा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

0: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्सांचेर आयकुप्यानो बरोबर 7:20 आयकुपाक रावात प्रादेशीक खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ल्या आयच्या मंत्रीमंडळाच्या बसकेंत 31 ऑगस्टासावन गोंय विधानसभेचे अधिवेशन आफोवपाचो निर्णय जाला. देशभरात नीट परिक्षा व्यवस्थीत जाल्यो, केंद्र सरकारान ह्या परिक्षा प्रक्रियेकडेन गांभीर्यान लक्ष घाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय मेट्रो उदका येरादारी प्रकल्पा खातीर डीपीआर तयार करपाची जापसालदारकी कोची मेट्रो रेल लिमिटेड कंपनीक सोपयल्या अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. राज्यात 26 सुवातांचेर बसयल्या एआय कॅमेऱ्यावरवी येरादारी नेम मोडप्यांक 1 ऑगस्टासावन तालाव दिवपाक सुरवात जातली. 19 वर्सा सकयल्या आंतरराज्य दादल्यांच्या क्रिकेट सर्तीत गोंयान हिमाचल प्रदेशाक 6 गडे राखून हारायले. आता पुराय खबरो. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ल्या आयच्या मंत्रीमंडळाच्या बसकेंत 31 ऑगस्टासावन गोंय विधानसभेचे अधिवेशन आफोवपाचो निर्णय जाला. विधानसभेच्या अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक आनी कांय दिसांनी थारायतले अशें मुख्यमंत्र्यांनी सांगले.
2: असेंब्ली कमनिंग केल्या, इट इज ऑन द फ्रॉम द 31 ऑगस्ट.
1: हे शिवाय आयज मंत्रीमंडळान गोंय राज्य अनुसूचित जमाती अर्थ आनी उदरगत महामंडळाच्या आश्रय आधार येवजणेखाला 15-20 वर्सांसावन रिणकार आशिल्ल्या अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या रिणाचो जूर माफ करपाचो निर्णय घेतला. तशेंच रीण फारीक करपा खातीर एक रकमी रिणाची परतफेड करपाचो निर्णय जाला. हे येवजणेचो लाव ह्या येवजणेवरवी 175 रीण घेतिल्ल्यांक जातलो.
2: Proposal of the settlement of the OTS scheme, the interest waiver for the Ashray Aadhar scheme in the Goa State Scheduled Tribal Finance and Development Corporation, EST Corporation, atli patli loans asle tanka waiver dila ani one time settlement dila. Ja paddhatit ami OBC k dile tyas paddhatit hankai dila. Ek 10-15 varsha pahili chi loan asli for the business khatir ghetleli. Okay, ani tatutlyang tancho interest waiver kela ani principal amount tanchani divpacho e mhanu sanglele.
1: गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर हांच्या फुडारपणाखाला 5 सदस्यीय शिष्टमंडळान आयज राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांची लोकभवनात भेट घेवन लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांका दिल्लीत अटक केल्ल्या घडणुकेचो निषेध केलो. तशेंच देशाच्या शिक्षण व्यवस्थेत सुदारणा करपाची मागणी ह्या निवेदनावरवी काँग्रेसीन केल्या. विद्यार्थ्यांच्या हक्कांचे रक्षण करप आनी न्याय पारदर्शक शिक्षण व्यवस्था उभी करपाक केंद्र सरकार अपेक्षीत थारले अशें निवेदनात म्हळां. इतले मजगती गोंयच्या भारतीय जनता पार्टीन गोंय भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांच्या फुडारपणाखाला आयज पणजेच्या काँग्रेसी हाऊसा मुखारच्या रस्त्यार काँग्रेसी आड घोषणाबाजी करीत काँग्रेसीन प्रायोजित अराजकता आनी निर्मीत अराजकता चालीक लायिल्ल्याचो आरोप करून निशेध केलो. ह्या निदर्शनात कितलेशेच राज्यमंत्री आमदार आनी भाजपा कार्यकर्ते वांटेकार जाल्ले. राहुल गांधी हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाकडे केल्ल्या मोर्चा उपरांत देशभरात भाजपान काँग्रेसी आड निशेध चालू दवरला. देशभरात नीट परिक्षा व्यवस्थीत जाल्यो. नीट परिक्षेत ह्या फुडेंत कसल्याच पद्दतीचो घोळ वा बेकायदेशीरपणां जावचो न्हय म्हणून केंद्र सरकारान ह्या परिक्षा प्रक्रियेकडेन गांभीर्यान

0: लक्ष घाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी नीट परिक्षेच्या पेपर फुटीच्या सध्या वादाविशी विचारिल्ल्या प्रस्नाक जाप दितना सांगले.
1: नीट एक्झाम सुरळीत रित्या परत एकदा झाली, ओके, व्यवस्थित रित्या प्रोसेस त्याचा घेऊन हे सुरुवात जातली. सगळ्या खूप ट्रान्सपरंट पद्धतीत नीट एक्झाम जावपाक जाय. अशा पद्धतीचे इन्सिडेंट्स परत केन्ना चुकून सुद्धा जावचे न्ही हाजी केंद्र सरकारान दखलही घेतल्या आणि ऑलरेडी स्टेटमेंटही केला.
0: गोय मेट्रो उदकाय रदारी प्रकल्पा खातीर डीपीआर तयार करपाची जापसालदारकी कोची मेट्रो रेल लिमिटेड कंपनीक सोपयल्या. डीपीआर 3 महिन्याच्या काळात पुराय जावपाची अपेक्षा आसा अशी माहिती मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पावरवी आशिल्ले तशेंच नवे उदका मार्ग सुरू करून वॉटर मेट्रो सुरू करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. हॉटेलांनी खाणाची जिनस तयार करून उरिल्ले तेल सरकार विकत घेवन ताचेर प्रक्रिया करून तातूंतल्यान बायोडिझल तयार करतले. हे विशीचो धोरण तयार जाला. जाल्यार केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल खाते, गोय उर्जा निर्मिती महामंडळ तशेंच गोय अन्न आणि वखदा प्रशासन या धोरणाचेर काम करतले अशी माहिती मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिली. हे शिवाय गोय वैजकीय महाविद्यालयातल्या कार्डियोलॉजी विभागातल्या दोतोरांचो ज्येष्ठताये प्रमाण पगारवाड करपाचो निर्णयूय आयच्या मंत्रिमंडळाच्या बसकेत जाला. हे शिवाय गोमेकोत वेगवेगळ्या पदांची नोकर भरती, कंत्राटी पद्धतीचे दोतोर तशेंच हेर कर्मचाऱ्यांची गोमेकोत नोकर भरतीविशी आज निर्णय जाल्यात. गोय भुरगी दुरुस्ती विधेयक 2026 सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाण कुष्ठरोग हे उतर काढून उडयला अशें मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. राज्यात 26 सुवातांचेर बसयल्ल्या एआय कॅमेऱ्यावरवी येरादारी न्ही मोडप्यांक 1 ऑगस्टासावन तालां म्हळ्यार चालन जारी करपाक सुरवात जातली. सुरवेक सगळ्या नेमां खातीर न्हय जाल्यार थोड्याच आनी थारावीक नेमां खातीर तालांव जारी जातलो. तशेंच तालांवाची रक्कम उण्यांत उणी आसतली अशें येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी सांगलां. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीन केल्ल्या शिफारसी प्रमाण येरादारीचेर नदर दवरपा खातीर एआय कॅमेरे घाल्यात. तालां दिवप हो एआय कॅमेरे बसोवपाचो हेत ना. येरादारी नेमांक पाळो दिवपाविशी जागृताय करप हो हेत आसा. सध्या तरी जागृतायेचेर भर आसा अशें मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी सांगले. येरादारीचे नेम मोडपी वाहन चालकांक 15 जुलैसावन तालांव दिवपाचो निर्णय सरकारान घेतिल्लो. नेम मोडपी हजारांनी वाहन चालकांची नोंद कॅमेऱ्यात जाता मात सध्या तरी तालांव जारी जायना. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान नॅशनल मॅरीट स्कॉलरशिपा खातीर पात्र थारिल्ल्या विद्यार्थ्यांच्या अर्जांचे नूतनीकरण करप गरजेचे आसा अशें सांगला. 2023-2024 आणि 2025 ह्या वर्सांनी इयत्ता 8वीत असताना मेरिट स्कॉलरशिप मेळिल्ले आणि सध्या अनुक्रमान 10वी 11वी आणि 12वी शिकपी विद्यार्थ्यांनी आपली शिष्यवृत्ती वेळार मेळोवपा खातीर नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलार म्हणजे एनएसपी पोर्टलाचेर अर्जाचे नूतनीकरण करप गरजेचे आसा. या योजने खातीर अर्ज भरपाची प्रक्रिया 1 जूनासावन सुरू जाल्या. अर्ज करपाची निमणी तारीख 31 ऑगस्ट आसा. उपरांत शाळा पातळेवेली पडताळणी करपा खातीर 15 सप्टेंबराक आणि जिल्हा पातळेवेली पडताळणी करपा खातीर 30 सप्टेंबराक तारीख निमणी आसतली. सगळ्या सरकारी आणि अनुदानित हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतल्या पात्र विद्यार्थ्यांकडच्यान हे अर्ज वेळेत भरून घेऊची जबाबदारी घेऊची. जर एखादो पात्र विद्यार्थी अर्ज नूतनीकरण करपाक चुकला तर ताका संबंधित शाळा जबाबदार उरतली असे एसईआरटीन स्पष्ट केला. कामाच्या सुवातीर बायलांच्या लैंगिक छळाक आळावो घालपा खातीर कामाच्या सुवातीर बायलांचो लैंगिक छळ प्रतिबंध मनाय आणि निवारण कायदो 2013 म्हणजे पॉश कायदो राज्यभर प्रभावीपणान अंमलात हाडपाचे निर्देश गोय सरकाराच्या सामान्य प्रशासन खात्यान दिल्यात. या संदर्भात काढिल्ल्या परिपत्रकावरवी सगळ्या शाळा महाविद्यालयांनी शासकीय विभागांनी महामंडळांनी स्वायत्त संस्थांनी थळाव्या संस्थांनी तसेच सरकारच्या हाताखाला आशिल्ल्या सगळ्या कार्यालयांनी या कायद्याची कडक अंमलबजावणी करची असे स्पष्ट केला. केंद्र सरकारच्या बायला आणि उदरगत मंत्रालयान जारी केल्ल्या मार्गदर्शक तत्वांक लागून राज्य सरकारान हो निर्णय घेतला. दर कार्यालयान अंतर्गत कागाळ समिती स्थापन करून ती नियमितपणान चालू दवरप, समितीची माहिती कार्यालयात दिसता अशा सुवातीर लावप, कर्मचाऱ्या कायद्या बाबतीत जागृत करप आणि आयल्या कागाळीचे गुप्ततायेन आणि वेळार निवारण करप गरजेचे आसा अशा संबंधीच्या परिपत्रकात म्हळा. मडगावच्या येरादारी विभागाच्या

0: मी एक सोर्स असतो म्हणजे गोवा बागायतदार. गोवा बागायतदाराकडे नर्सरी ना, पण ते जून जुलै महिन्यात भायल्यान झाडां हाडटा, बऱ्यापैकी झाडां हाडटा, आणि ती फळझाडां ती लोकांक विकतात. मागीर आनीक एक सगळ्यांत लागींचो सोर्स म्हणजे वेंगुर्ला. वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र जे आसा, थंयच्यान आमी जर फळझाडां हाडीत जाल्यार बरीचशी फळझाडां थंय उपलब्ध आसा आनी बरे कमी रेटीन थंय, सरकारी रेटीन थंय मेळटा. आतां ही फळझाडां ह्याच सोर्सांतल्यान कित्याक घेवप? तर फळझाडां ही 50 ते 100 वर्सां जगता. समजा ही फळझाडां चुकून तुमी एक भलत्याच क्वॉलिटीची, दुसरेच वरायटीची उडाक जातीची जर लायली, जाल्यार फुडल्यान तेजे तुमकां 50 वर्सां भोगचें पडटा ते चुकीचे जे कितें रिजल्ट आसा. आनी ह्या खातीर आमी झाडां घेतना सगळ्यांत पयली गोश्ट लक्षांत धरूं जाय, ती म्हणजे झाडां बऱ्या क्वॉलिटीची आसूं जाय, बरे नर्सरींतल्यान. आनी तुमची एखादी बरी वळखीची नर्सरी आसत जाल्यार थंयच्यान सुद्दां तुमी झाडां हाडपाक जाता. पूण सगळ्यांत म्हत्वाचें म्हणजे दारांत जे लोक येतात, फोटो दाखयतात, तेंचे कडल्यान केन्नाच फळझाडां घेवपाक जायना हे शेतकऱ्यांनी लक्षांत धरूं जाय.
1: गांवकर सर, अत्यंत म्हत्वाचे अशें तुमी आयज आमकां म्हायती सांगता ती म्हणजे दारान येता जे लोक ते अल्बम दाखयता आणि मागीर अशे आमच्या कडे आयसरान खुबशे लोक येतात की आमच्या हितून एक आंब्याचे कलम लायले ते 10 वर्सां लायले असा आणि त्याका अजिबात एकूच फळ येऊ ना, एक सुद्धा फळ येऊ ना, असे खुबशे लोक येतात आमच्याकडे आणि आमकां सांगता मागीर आता किती करप. आणि ते तुम्ही सांगल्याप्रमाणे की 50 वर्सां 60 वर्सां ते जगता मागीर आणि ते मागीर निरर्थक असो याचा कायच उपयोग जायना. सो आता पावसाची हांगा गोयात सुरुवात झालीच असा आणि फळझाडा खातीर लोकांची मागणी खूप असता. सो फळझाडांची कलमा बरी काय रोपो बरो?
0: हा, हो एक खूप महत्वाचा प्रश्न असा. थोडक्यान सांगपाचे म्हणजे कलमा बरी. आता त्याचे कारणही सांगता. कलमा कित्याक बरी? तर म्हणजे कलमा एकतर बेगीन लागता, ती चड लागता आणि त्याची क्वालिटी बरी असता. हेच्या विरुद्ध रोपां जी असता न्ही, रोपां जर तुम्ही लायली जाल्यार ती उसरां लागतली आणि त्याची क्वालिटी तीच असतली अशी ना. उदाहरण सांगपाचे जाल्यार समजा एक मानकुराद आंबो असा, त्याचो तुम्ही कातो घातलो आणि किल्लोन काढलो जाल्यार तो मानकुराद जातलो अशें ना. पूण त्या मानकुरादाची जर तुम्ही कलमा केली आणि ती लायली जाल्यार ती मानकुराद जातली, बऱ्या क्वॉलिटी जातली. अशेंच आमचे फणसाचे बी आसा. कापो फणस, कापो फणसाची जर तुम्ही बी घातले आणि रोपी लायली जाल्यार कापे जावचे ना, 95% रसाळ जातले. आणि ह्या खातीर आमी कलमा पासूनच लागवड करपाक जाय. ती बेगीन लागता, चड लागता आणि ती मातशी मोडवी उरता, म्हणजे फवारो बिवारो मारपाक ते बऱ्याक पडटा. या खातीर रोपया पेक्षा कलमा बरी.
1: कलमा बरी,
0: हय, सदांच कलमाचो आमी विचार करपाक जाय. आता ती कितें आसा, कलमा ही म्हारग असता रोप्या पेक्षा. कलमा जवळ जवळ 4 पटीन म्हारग असता, पूण हो खर्च एकदांच असता, एकदांच असता. आमकां मागीर ते फुडें 50 वर्सां तेची बरी फळां मेळटा. तर हे बरे क्वॉलिटी खातीर, बेगीन लागपा खातीर आमी कलमा लावपाक जाय. आनी दुसरी गोष्ट अशी की ही कलमा बऱ्या जातीची आसपाक जाय. वरायटी म्हत्वाची आसा,
1: वरायटी म्हत्वाची आसा.
0: म्हणजे समजा आता आंब्याची आमी मानकुरादाची कलमा वापरूं जाय, जावं आमकां काडटा लेटेस्ट एक सम्राट म्हणून आंबो आसा जो दापोली कृषी विद्यापीठान तेजी शोध लायला, तेजी कलमा रत्न आसा.
1: इवन आमच्या आयसरा कडे सुद्धा जवळजवळ 80 प्रकारचे वेगवेगळी आंब्याची कलमा तुमकां मिळू शकता.
0: कार्दोज मानकुराद,
1: कार्दोज मानकुराद आसा.
0: ह्या बऱ्याच बऱ्या जातीची आमी कलमा वापरूं जाय, कारण आमकां ते फुडें तेजी बरी उत्पन्न मेळपाक जाय. जाल्यार कसल्या कसले कलम जर हाडून लायले जावं रोपो लायलो जाल्यार तेका उत्पन्न फुड्यां बरे मेळचे ना म्हणून हांवें सुरवातेकूच सांगला.
1: फक्त झाडाची वाड जातली पण तुमकां तितूंतल्यान कांयच उत्पन्न मेळपाना.
0: उत्पन्न मेळपाना, कित्याक सारें घातलें, उदक घातलें म्हणून झाड लागना. मेन झाड, झाड कितें आसा, झाडाची जात म्हत्वाची आसता, त्या जातीची कलमां म्हत्वाची आसता.
1: फळधारणां, फळधारणां ते बऱ्या क्वॉलिटीचे जे कितें कलम आसा तितूंतल्यानूच जातात.
0: हय, ते जर आमी केलें जाल्यार आमकां हमखास उत्पन्न मेळटलें आनी बरे क्वॉलिटीचे उत्पन्न मेळटलें. ह्या खातीर लागवड ही कलमा पासूनच करूं जाय. पूण आता आनी एक गोष्ट आसा. आतां कांय झाडां, फळझाडां जी आसा, समजा माड आसा, सुपारी आसा, पोपाय आसा, हेंची कलमां मेळना, हेंची कलमां उपलब्ध ना, कारण अजून तेका सोदूच लागना. तेंचे मागीर तुमी रोपयो वापरूं येता. पूण त्यो रोपयो बऱ्या जातीच्यो, बऱ्या क्वॉलिटीच्यो अश्यो निवडून आमी जर लायल्यो जाल्यार आमकां फळझाडाचें उत्पन्न बऱ्यापैकी मेळूं शकता.
1: आणि तुम्ही सांगल्या तशें की खात्रीशीर सोर्स आसपाक जाय.
0: हय,
1: सरकारी जे कितें फार्म्स आसा तितूंतल्यान आमी घेवं जाय, अथवा गोवा बागायतदार आसा तितून.
0: जावं कलमां जर एखादें जर तुमचे कडेन बरो मानकुराद आसा, जावं बरो पणस आसा कापो, तेजी तुमी कोण कलमां करपी आसा तेजे कलमां करून स्वता लावं येता,
1: तो लावं येता
0: तसो आसत जाल्यार, नाजाल्यार ती विकती हाडपाची. आतां हांवें सांगलां त्या जाग्या वयल्यान तुमच्यांनी कलमां विकत घेवं येता आणि ती कलमां पासूनच लागवड करपाक जाय. जर उत्पन्नाचं

0: फळझाड झाले.
1: आता पावसाचे दमदार अशी सुरुवात झालीच असा, आता खंयची फळझाडां लावप आमी?
0: फळझाडां आता गोंयांत जी जाता ती म्हणजे एक माड आसा, आंबो, काजू, सुपारी, रामफळ, सीताफळ.
1: इवन तुम्ही आता फणस, फणसाचे तुम्ही सांगले की कापो फणस हे खूप लोकांक आवडटा आणि गरजेचे असा.
0: पहिली किती असले फणस जो असा फक्त कापो फणस म्हणून एक हे असलो, कापो आणि रसाळ. पण फणसाच्यो आता इतक्यो जाती बरे बरे येल्ल्यो असा की त्यो खूप फामाद झाल्या. कारण आता आपण अशो जाती असा की फणसाची क्वालिटी बरी असा आणि फणस बारीक असता, लहान लहान फणस असतात. आता आमच्याकडे मोठं फणस असं झालं कोण घेवपाक वचना नी. समजा एक किलोचो दोन किलोचो जर फणस आणि बरी क्वालिटी जर असत लोक घेतात. जाऊ आता बेगीन लागपी फणस असा, अशो व्हरायटी येल्ल्यो असा. ती व्हिएटनाम सुपर वाली म्हणटा ती एक जात असा, ती एक तीनूच वर्सांनी लागता.
1: तीनूच वर्सां
0: तो अशो हेजेर आमी लक्ष दिवं,
1: हेजेर चड भर दिवपाक जाय.
0: जात आणि कलम ह्या हेजेर खूप भर देऊन तसे त्या प्रमाणे आम्ही लागवड करू जाय.
1: गावकर साहेब, आता हे फळझाडां खंयची घेवप ह्याच्या बद्दल तुम्ही सांगलेलेच असा, पण तो जागो कसो आम्ही ठरवपाचो की या जागेवर आम्ही ही फळझाडां घेवपाक जाय आणि ती फळझाडां लायतना आम्ही ते अंतर किती दौरपाक जाय?
0: जागो जागो म्हणजे किती, साधारण आता जर पालसणाची जमीन असत डोंगराची अशी तर काजू आंबो ही पिकां बरी येतली. आणि जर प्लेन जागो असा, सपाट जागो असत तर सुपारी, मागीर आमचं माड ही
1: सारखी अणसाय बरी येऊ शकता,
0: अणसा बरी येऊ शकता. आणि अंतर जर म्हणजे जायत, दोन झाडां मधले अंतर हे खूप महत्वाचे असा. जे जनरली शेतकार लक्ष दिना अंतर, तो सर्रास आम्ही पळयता की ते दाट लायतात. जितके अंतर शिफारस असता त्या अंतराचे ते लावपा जाय. उदाहरण आता माड, माड हो 8 मीटरचे लायता आमी.
1: काजू 8 बाय 8 माड लाव,
0: हय 8 बाय 8 मीटरचे. आमची सुपारी असती 3 बाय 3 मीटर, काजू असते 8 बाय 8 मीटर, आंबो असा तो 10 बाय 10 मीटर किंवा हाय डेन्सिटी म्हणतात ती 5 बाय 5 मीटर. असे हे अंतर जे असा, जे शिफारस केला त्या अंतराचेरूच लावपा जाय. जर ते दाट लायली जर झाडां, जाल्यार ते किती जाता, त्या झाडांक वत सारखे मेळना. फळ जे तयार जाता ते वताक लागून जाता. तुम्ही सारे घातले, उदक घातले म्हणून झाड वाडटले, पूण जोपर्यंत तेजेर वत पडना तोपर्यंत ताका फळ तयार जावपाना. ह्या खातीर वत बरें जाय जाल्यार ते अंतर
1: पद्दतीन लावप उपयोग.
0: गच्च लायत जाल्यार ती एकमेकांक सावळी करता. आणि दुसरे म्हणजे वारें सारखे खेळपा जाय म्हणून अंतर बरें दवरूं जाय. त्यानंतर आमचे अन्नद्रव्य असा पळय, जमनीतल्यान अन्नद्रव्य घेता. तुम्ही जर दाट झाडां लायली जाल्यार अन्नद्रव्य घेवपाक चडावड जाता आणि मागीर दोघांय झाडांक अन्न सारखे मेळना. आणि एक उंदराचो त्रास, जर विशेष करून माडा बद्दल जर सांगले, माड जर तुम्ही दाट लायले ते उंदीर जे असा, उंदीर ते एकाच माडाचे चडटा आणि ह्या माडा वयल्यान त्या माडावर चुट्टा वयल्यान वयता,
1: चुट्टा वयल्यान.
0: आणि मागीर त्याका परत सकल देवपाची गरज ना, तो थंयच पेटे काढटा आणि मोठ्या प्रमाणात माडाचे नुकसान करता. म्हणून अंतर जे असा ते खूप महत्वाचे असा. जे शेतकार तितलेशे लक्षात घेना ते किती समजता की चढ झाडां लायली की चढ उत्पन्न मेळटले म्हणून,
1: पण ते चुकीचे
0: असा. त्यांना उलटे जाता,
1: उलटे जाता,
0: सामके अर्धे जाता उत्पन्न. म्हणून ते शास्त्रज्ञांनी ठरवला की प्रयोग करून सिद्ध केला या पिकाक इतले अंतर जाय,
1: 10 मीटर 8 मीटर 7 मीटर असे अंतर जाय. आणि मागीर तो जो जे अंतर पीक असा तेही आम्ही त्या उरलेल्या जागे भीतर आम्ही ते घेऊ शकता.
0: ती दुसरी पिकां घेऊ येतात,
1: ती दुसरी पिकां
0: थंय पळय असा. ती सावळीची पिकां,
1: सावळीची
0: ज्या पिकांक अर्धवट सावळी चलता ती पिकां घेऊ येतात. उदाहरण आमचे जायफळ असा, मिरी मिरी चोडोवपा येता, केळ असा, अणसां असा, ह्यांकां अर्धवट सावळीचे ते बरी येता, ती थंय वापरूं येता.
1: दोन्ही हेतूतल्यान ते जो कोण शेतकार असा त्याका दोन्ही हेतूतल्यान उत्पन्न येणावळ येऊ शकता,
0: येणावळ येऊ शकता. दोन किंवा 3-4 पिकां सुद्धा मिश्र पिका म्हणून घेऊ येतात, जी सावळेक येऊ शकता अशी पिकां त्याच्यामध्ये.
1: आता गावकर सर, हे आता फळझाडांची लागवड करपा खातीर हे खड्डे कसे कितके बाय कितके मिटरचे मारपा जाय आम्ही?
0: हे अंतर आम्ही सांगले, आता त्याचे आकार,
1: आकार कसा असपा जाय?
0: खड्ड्याचे प्रत्येक पिकाचे ते वेगवेगळे असतात. साधारणतः 3 प्रकारचे खड्डे असतात. कसे, एक मोठा खड्डो, मोठा खड्डो म्हणजे कितलो, 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल, एका मोठा खड्डो म्हणतात. मध्यम खड्डो जो असा तो अर्धा मीटर लांब, अर्धा मीटर खोल, अर्धा मीटर रुंद, हो मध्यम आकाराचो. आणि धाकटो म्हणतात तो 1 फुटाचो, 1 फूट लांब रुंद खोल. तर जे पीक असा, माड असा, आंबो असा, ही जी पिकां असा अशी 50 वर्सां अशी 100 वर्सां जगपी, हांकां मोठो खड्डो जाय. चिकू असा ताका, म्हणजे 1 बाय 1 मिटरचो खड्डो त्यांना मारचो पडटा, माड, चिकू या सारख्या. मागीर मध्यम आकाराचा खड्डो जो असा तो अर्धा मिटरचा जो असा तो काजू, माडी, मागीर

0: केळी या सारखी पिकां जी आसा मध्यम ती तेका जाय पडटा. आनी सामको धाकटो खड्डो जो आसा तो सादारण मिरवेल बी अशी ल्हान पिकांक, अणसां, मुळव्या पिकांक उपकारता. पिका प्रमाण खड्ड्याचे जे आकार आसा तो बदलता. आनी ह्या खड्ड्यान मागीर लावच्या पयली, हे लावच्या पयली आमी आनी एक गोष्ट सांगता तुमकां की थोडे लोक कितें करतात, हो खड्डो जावन नेम म्हणटात तेका जळयतात.
1: जळयतात
0: एक्च्युली हे जळप बरोबर न्ही, जळयत जाल्यार तुमकां भितर
1: सूक्ष्म जिवाणू
0: मरता आनी सेंद्रीय जे कर्ब जो आसा तोय मरता, तो जळोन वयता. त्या बदला आमी ते जळोवपाक जायना. पूण शेतकार कितें विचारता, जर किडी बिडी आसात त्यो मरता म्हणून आमी करता म्हणून. त्या खातीर आमी कितें सांगता की प्रत्येक खड्ड्यान आमी कोडुनिंबाची पेंड घालपाची म्हणून. कोडुनिंबाची पेंड म्हणजे मोठ्या खड्ड्यान सादारण 5 किलो, मागीर 2 किलो मध्यमाच्या आनी 1 किलो धाकट्यान.
1: बाजो हो पयो फुडलो प्रश्न तोच आसा गांवकर साहेब, की आता तुम्ही सांगले की खड्डे, मोठो खड्डो, मध्यम खड्डो आणि धाकटो खड्डो असे 3 प्रकारचे असतात. आता हे खड्डे मारले की खड्ड्या भितर किती किती आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने घालपा जाय?
0: ते व्हडल्या खड्ड्यान साधारण 10 किलो कंपोस्ट घालपाचे, कुसलेले शेण घाल.
1: कुसलेले
0: कंपोस्ट सदांच बरे, जावं जितें शेण केन्ना घालूंक जायना, ते मागीर कीड लागता. तर मोठो खड्डो जो आसा त्या खड्ड्यान आमी साधारण 10 किलो कंपोस्ट आनी 5 किलो सुमार नीम केक असो करून तो खड्डो भरपाचो. आनी मध्यम खड्डो जो आसा तेका 5 किलो कंपोस्ट आनी 2 किलो नीम केक. आनी सामको जो ल्हान आसा तेका 2 किलो सुमार जावं 1 किलो सुमार कंपोस्ट आणि 1/2 किलो नीम केक असे घालून ते खड्डे भरपाचे. तर नीम केकाचा उद्देश म्हणजे भीतर किडी बीड किती असं झालं ती मरता, असे करून ते आम्ही खड्डो भरपाचो. आता त्या खड्ड्यान लावपा संबंधानी तुमकां सांगता कशें लावप, झाड कशें लावप. तर आम्ही सुरवातीकूच म्हणला की आम्ही कलमां लावपा जाय म्हणून. तर कलमाक न्ही हो सदांच जोड असता, जॉईंट असता, तो लायतना आमी तो जोड जमनीच्या 4 आंगणां वयर असपा जाय,
1: 4 आंगणां
0: 2 इंच सुमार वयर असपा.
1: ओके.
0: आणि खड्डो भरून ते मदामत मदोमत ते कलम लावपाचे आणि जोड सदांच वयर असपा जाय. आणि त्याका मागीर एक बडी लावपाची, बडी
1: एक बडी
0: बडी लावपाची आणि त्याका आधार दिवपाची.
1: आमची कोण्याची बडी असता ती
0: कसली
1: बारीक करून लावू शकता.
0: ही बडी लावपा फाटल्यान सुद्धा उद्देश असा की जर कलम हालता वाऱ्यान, साधारण पावसा पयली जावं पावसा दिसांनी आमी ते लायता तेन्ना वारें खूब असता, ते कलम जर हालत जाल्यार ते कलम वयर हालता आणि त्याच्या मुळांत घास घेऊक पावना. या खातीर ती मागीर त्याची वाढ बरोबर जायना. तर ते जावचे न्ही म्हणून प्रत्येक कलमाक बडी लावपा जाय, ते खूप महत्वाचे. आणि एक गोष्ट म्हणजे त्याका आच्छादन करप, मुळांत पालो घालप. हे जर पालो घालप जर आम्ही घातलो मुळांत जाल्यार मुळांत जी असा ती बरें सेंद्रीय सारें मेळटा, ते कुसता आणि झाडाकूच मेळटा.
1: आमची उसकोचो उसकीची पालो असता
0: घालूं येता,
1: साऱ्याची झाडाचो पालो असता,
0: ग्लिसिडिया म्हणून ग्लिसिडिया पळय बॉर्डरीक असता, तो जर पालो आमी घातलो जाल्यार ते बरें हे उरता. आणि स्पेशली गिमान तेका चड फायदो जाता, गिमान फायदो जाता. आणि भितर कितें असा पाल्याच्या पोना सदांच गांयडोळ, मायक्रो ऑर्गेनिझम, सूक्ष्मजीव जे असता जे झाडाक बेनिफिशियल असता तेजो सदांच वावर बरो असता आणि त्या खातीर तेका झाडाक बेनिफीट जाता. म्हण झाड सदांच जर बरें उरतले, म्हणजे आता कशें आमी गरमी जाता म्हणून एसीन रावता, तशें आच्छादन घालप म्हणजे झाडाक ते एसी कशी, एसी प्रोवायड करप, थंड मुळा कडेन थंडसाण उरता.
1: बरोबर बरोबर.
0: आणि सेंद्रीय सारें तयार जावन तेका मेळटा, गांयडोळाची संख्या, सूक्ष्मजीवाची संख्या वाढवून ते सारें थंय उपलब्ध करता. केन्ना केन्ना मातयेन न्युट्रियंट्स असता पण ते झाडाक उपलब्ध नसता, उपलब्ध नसता, ते उपलब्ध कोण करून दिता,
1: ते गांयडोळ करून दिता.
0: आणि मायक्रो गांयडोळाची संख्या जर वाढवूंक जाय जाल्यार आम्ही ते आच्छादन करू जाय, पाल्याचे आच्छादन असं जर करीत जाल्यार झाडाची वाढ बरी जाता, झाड बेगीन फळाक येता.
1: आणि एक गावकर सर, खूप जण असे पळयले असा की ग्राफ्ट बांधलेले असता, ती जोड असता तो म्हणजे मातीचे सकल असता आणि केन्ना केन्ना असे दिसून येतात की तो जो जोड असता त्याच्या सकयल्यान कितीतरी फान्यो येयल्ले असता बारीकश्यो, ते किती कट करू जाय काय नका?
0: ते तुका सांगपालो हांव. आता कलम लायल्या उपरांत तेजी उपरांत किती काळजी घेऊ या संबंधान थोडीशी माहिती देता. आता कलम लायलेच म्हणून जायना, तेजी मागीर काळजी जर घेतली ना जाल्यार खूप मोठे नुकसान जाऊ शकता. जसे आता तुवें सांगले की तेका फागूर येता, जॉईंट जो असता कलमाचो जॉईंट त्याच्या सकल्यान जर फागूर येले आणि ते जर आम्ही वाढवून दिले जाल्यार हळूहळू मधले कलम असं ते मरता. मागीर किती जाता, ते कलम जर मेले जाल्यार तो गावठी झाड जाता,
1: ते गावठी झाड जाता.
0: म्हणून तुवें कलम लावले किती आणि रोपो लावलं ते सेम जाता,
1: सेम जातले.
0: म्हणजे तुम्ही मानकुराद आंबो लायलो जाल्यार तुमी जर तेजे फागूर काडले ना जाल्यार तो घोटाचो अमो जातलो,
1: घोटाचो अमो,
0: कारण ताका सकयलो पार्ट जो आसता तो घोटांचो आसता.

0: म्हणून हे खूप महत्वाचे आसा की फळझाड जे स्पेशली आमी जेन्ना कलम लायता ते जॉयंटा सकल्यान जे फागूर येता ते आमी नियमितपणान काडपाक जाय. ते जर काडले ना जाल्यार ते कांयच फायदो ना, म्हणजे खूप मोठे नुकसान जातले. म्हणून ते सगळ्यांत महत्वाचे आसा. जे जे आमकां कलमां म्हणून आसा ती जॉयंट आमकां दिसता पळोवपाक, त्या खातीर आमी सांगता की तो जमनी पसून वयर आसपाक जाय. म्हणून तो आमकां कळटा की जॉयंटाच्या सकल्यान येयला फागूर काय वयल्यान येयला, ते एक सगळ्यांत महत्वाचे आमी लक्षांत दवरूंक जाय. आनी दुसरें कितें, पावसा दिसांनी जेन्ना आमी फळझाडां लायता जावं पावसा मातशें पयलीं सुद्दां जर लायता जाल्यार पावसा दिसांनी बऱ्याचदां उदक सांठोवन उरता मुळान, आनी उदक जर सांठोवन उरलें जाल्यार तें कलम मरता. तें उदक सांठोवन दिवपाक जायना, तें खंयच्यान तरी वाट करून ताका
1: बरो निसरो दिवपाक जाय.
0: हय, आनी तिसरें म्हणजे तें आच्छादन जें तुका सांगला हांवें तें कितें आसा, पावसान कुसता म्हयन्याभरान कुसता ताका परत आच्छादन घालपाक जाय. म्हणजे आच्छादन सदांच मुळान आसपाक जाय जेणे करून ताका सूक्ष्मजीव आनी गांयडोळ पोना आसपाक जाय. एकदां ते कुसले म्हणून ते आनी घालप ना अशें जावं जायना, परत परत ते घालूं जाय.
1: आनी गांवकर सर, हे जे आच्छादन जे आसा हे प्लास्टिकाच्या आच्छादना पेक्षा हे नैसर्गीक आच्छादन जे आसता ते चड बरे न्ही?
0: हय हय, प्लास्टीक हे सेकंडरी, हे आमी ताका तितले महत्व दिवप ना,
1: महत्व दिवप ना,
0: कारण ते मायक्रोब्स बी तितले वाडना. हेजे खूप बेनिफीट आसा जे आमी आच्छादन घालता पाल्याचे
1: नैसर्गीक
0: आच्छादन खूप फरक आसा. ते बरे, एकदम बरे. एक तर प्लास्टीक म्हणजे कितें, आमी ताका पोल्युशन जाता खंय खंय पडटा ते, मागीर ताका कॉस्टूय आसता, हेका तितलोसो कॉस्ट ना,
1: कॉस्ट कांयच ना,
0: कांय ना. म्हणजे आमी प्रिफर आनी बेनिफिशियल
1: बेनिफिशियल
0: प्लास्टीक पेक्षा हे बेनिफिशियल
1: सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढता, गांयडोळाची संख्या वाढता,
0: आनी ते सारे जावन परत झाडाकूच मेळटा.
1: झाडाकूच मेळटा
0: जे आच्छादन तुमी घातला ते कुसोन तेजे सेंद्रीय खत जाता आनी ते झाडाक मेळटा. ह्या खातीर आमी सदांच आच्छादन घालता ते पाल्याचेच घालूंक जाय.
1: आणि गावकर सर, आता तुम्ही सांगले की एक आम्ही जेव्हा कलम लायता त्यांना एक अशी कोण्याची एक बारीकशी बडी त्याका बांधून दवरपाक जाय, हे झाले पावसाच्या दिसांनी. पण जेव्हा करकरीत अशी वत असता त्यांना कशी आम्ही त्याची काळजी घेऊ जाय, म्हणजे अशी चुट्टा बारीकशी करून त्याका असे टोपी कशी करू जाय?
0: ना ना, करचे पडटा फक्त कवात्याक,
1: कवात्याक.
0: बाकी झाडांक तुका काय प्रॉब्लेम जाय,
1: गरज ना,
0: गरज ना काय,
1: फक्त कवात्यांक.
0: तसे कवात्याक एक दोन वर्सां पहिली, दोन वर्सां
1: पहिली, दोन वर्सां
0: ती सावळी करची पडटा,
1: सावळी करची पडटा.
0: म्हणून आमी कितें करता कवात्या खातीर, आमी कितें करता की तांकां केळी लाय म्हणटा,
1: केळी लाय.
0: जो कवातो लायता पळय तेणे मिक्सचर पीक म्हणून केळीचे लावपाचे, म्हणजे ऑटोमॅटिक सावळी जाता,
1: ऑटोमॅटिक सावळी जाता,
0: दोन्ही कामां जाता. सावळी मेळ्ळी
1: आनी उत्पन्न
0: उत्पन्नूय मेळटा, कारण माडाचे उत्पन्न पाच सहा वर्सांनी सुरू जाता,
1: पाच सहा वर्सांनी.
0: त्याच्या बदला केळीचे उत्पन्न वर्सान एका वर्सान मेळटा. म्हणून दोन फायद्या खातीर आम्ही सांगता की केळी लाय म्हणून. ज्यांना शक्य ना, समजा केळी लावपाक शक्य ना, जाल्यार त्यांनी चार मातशे खुटेचे लावपाचे आनी तेजेर वयर शेडनेट घालपाचे,
1: शेडनेट घालून ते म्हणजे सावळी वत असता, ते वत तितके
0: कडक वताचो मातसो त्रास जाता,
1: त्रास जाता.
0: येऊन माडयेकूय जाता, जर केळी तुमच्यावर असत जाल्यार माडयेकूय हो त्रास जाता. बाकी फळझाडांक काय सूर्यप्रकाश बरो पडलो म्हणून काय प्रॉब्लेम ना, ते वयल्यान बरे जाता, ताका कसलोच प्रॉब्लेम जायना, ही तुम्ही काळजी घेऊ येता.
1: आता गावकर सर, तुम्ही आता फळझाडांची कशी लागवड करपाक जाय सांगले, खंयची फळझाडां घेवपाक जाय सांगले. आता गोंया भितर एका मार्केट हे आसाच, हे मार्केट कशें आसा हेच्या बद्दल आमकां सविस्तर अशी माहिती सांगा.
0: हय, मार्केट म्हणजे चडसो प्रोड्यूस जो आसा तो गोवा बागायदार घेता, जावं आमचे मार्केट आसा तो फोंडे सारकिल्याक मार्केट आसा थंय ते ट्रेडर्स,
1: हॉर्टिकल्चर
0: कॉर्पोरेशन, हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन घेता. पण ते चडशी भाजी घेता,
1: भाजी घेता,
0: भाजी घेता. फळझाडांचे फळां जी आसा ती चडशी
1: बागायदार
0: घेता. जावं मार्केटिंगचो गोंयांत तरी व्हडलोसो
1: व्हडलोसो प्रॉब्लेम प्रॉब्लेम ना,
0: लोक येवन येवन व्हरतात. जावं तुम्ही जर खंयच्या बाजाराक जर वचत, जावं ट्रेडराक जर कॉन्टॅक्ट करीत जाल्यार विक्रीचो कांय व्हडलोसो प्रॉब्लेम ना. आमी खंयच्या ज्या हेका आसा त्या प्रमाण आमी डिमांड आसा त्या प्रमाण आमी फळझाडांची लागवड करूं जाय ज्या हेका चड डिमांड आसा. आतां समजा मानकुराद आसा, मानकुरादाकांक गोंयांत चड डिमांड, तो जर तुम्ही हापूस लायलो जाल्यार हापुसाक तितको
1: तितको डिमांड ना.
0: म्हणून ते पळोवन आमी तेजी निवड करूं जाय,
1: निवड करपाक जाय, जातीची निवड करपाक जाय, कसली फळझाडां आसा तेची निवड करपाक
0: जाय. आतां रसाळपणस, रसाळपणसाक व्हडलो डिमांड ना, म्हणून रसाळपणस केन्ना लावप ना,
1: कापणस
0: लावपाचो, जावं नवीन जाती येयल्या त्यो लावपाच्यो. तशें जर करीत जाल्यार आमकां फायदेशीर आसा.
1: आनी नक्कीच जे कोण तरणाटे अशे शेतकार आसा जावं कितें शेतकार आसा ते ह्या हितून असो एक वेवसायीक रूप हेका दिवं शकता फळझाडांची लागवड करून. आयकप येनो, आयज आमी अत्यंत म्हत्वाची अशी माहिती श्री विश्राम गांवकर सर हांच्या कडल्यान आयकून घेतलेली आसा, ती म्हणजे शास्त्रोक्त पद्दतीन कशी फळझाडांची लागवड करपाक जाय, त्याची जतनाय कशी घेवपाक जाय, ताका कितें कितें

0: अडचणी असता ते अडचणीचेर मात कशी करपाक जाय आनी योग्य पद्दतीन तेचे मार्केट वेल्यू कसो वाडटलो आनी योग्य पद्दतीन तेचे कलम आसा ते निवडून मागीर तेचे फुडें कशी जतनाय घेवपाक जाय. सो गांवकर सर, आयज तुमी मुद्दाम वेळात वेळ काडून हांगा आयले आनी आमच्या आयकोप्यांक कशी योग्य पद्दतीन फळझाडांची लागवड करूं जाय हाचे बद्दल म्हायती दिली. आकाशवाणी केंद्रातर्फे हांव तुमचे मनपूर्वक धन्यवाद म्हणटा तुका. नमस्कार.
1: देव बरें करूं.
2: फळझाडांची लागवड हे विशयी निकतीच आमी आयकली विश्राम गांवकार हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत. आयकुप्यांनो, तुमी आयकतात कार्यावळ चावडेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयचे हे कार्यावळीन मुखार वचूया, आयकुया हे भक्तीगीत.
3: मिरेन कृष्णाचेर प्रीत दवरली पण स्वार्थ न्हय. श्रीकृष्णाच्या जिणेन 16108 बायलो आयल्यो हाजे तिका जाळ पडनात. तिका राधेच्या आणि कृष्णाच्या प्रेमाची नसाय ना. उलट ती राधेक एक आदर्श मानता. राधेक ती परकी मानना, आपली मानता. आणि हे करताना एका निर्लेप अशा मोगाचे उदाहरण जगा मुखार दवरता. ते जग जाणे तिका पिशी थारायला, रीती भायली थारायल्या. हे सगळे अनुभव पचवून मीरा मात हरीच्या नाम वज्रान चिंब भिजत वता.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार

नवो उपक्रम समाज सेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्व.

0: हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध आसात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात, www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या भादे चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. बरोबर 8:05 मराठीतल्यान खबरो आनी 8:15 पालमेंट रिव्ह्यू दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतात.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. सहा खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
0: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी खरगे यांनी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो असं उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण

0: मागे घेऊ असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज सांगितलं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना वांगचुक यांनी पत्र पाठवलं आहे. या दोन्ही नेत्यांनी काल रात्री रुग्णालयामध्ये येऊन भेट घेतल्याबद्दल त्यांचे आभार या पत्रातून मानण्यात आले आहेत. तसंच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देखील वांगचुक यांनी व्यक्त केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. चार आठवड्यात या नोटीसीला उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे. मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठानं या प्रकरणाशी बंधित असलेलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तसंच पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचा समावेश असलेल्या सर्व नोंदी एकत्रित करण्याचा निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षामध्ये विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. आयएएसव्ही त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईमध्ये दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं. त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलाचा प्रवास, विश्ववृत्त 2 ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
1: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्याबरोबर सेलिब्रेट करू शकते.
0: कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलानं आयएनएस मालवण या पाणबुडीविरोधी युद्धनौकेचा सेवेमध्ये समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डनं बनवलेल्या या युद्धनौकेमध्ये 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणांना वाव असणं ही देशातली एक गंभीर समस्या बनल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते. गेल्या दशकात सुमारे 152 पेपर फुटले असून त्यामुळे 7.5 कोटी विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. पण या दशकामध्ये कुणालाही शिक्षा झालेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सरकारकडे 3 मागण्या केल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, ज्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करावी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशा 3 मागण्या विद्यार्थ्यांनी केल्याचं राहुल गांधी म्हणाले.
2: जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट से अपॉलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली कि गलती हो गई, जो हुआ वो नहीं होना चाहिए था, आप लोगों को चोट लगी है,

पार्लमेंट रिव्ह्यू निकतच तुम्ही आयकलो. दिल्ली केंद्रावेल्यान आमी हो रिव्ह्यू सहक्षेपीत केल्लो. आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुम्ही आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुम्ही घेऊ शकतात. चला तर आता ऐकूया गीत गजल.

गीत गजलांच्या हे कार्यावळीतल्या सुरवेक तुम्ही ऐकले उस्ताद अहमद हुसेन आणि उस्ताद मोहम्मद हुसेन हांच्या आवाजातली गजल. कार्यावळ मुखार वर्तासतना ह्या उपरांचीही गजल असा इसरार अन्सारी हांची आणि आवाज असा सोनाली राठोड आणि रूपकुमार राठोड हांचो.

सोनाली राठोड आणि रूपकुमार राठोड हांच्या आवाजातली गजल निकतीच आम्ही ऐकली, आणि इथल्यान आयची ही कार्यावळ हांगाच सोपता.

तुमी आयकली दिल्ली केंद्रावेल्यान आमी ही कार्यावळ सहक्षेपित केल्ली. आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुमी आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुमी घेवं शकतात. चला तर आता आस्वाद घेवया काय कोंकणी गितांचो. आनी सुरवेक हें आसा राजवी नायक हांच्या आवाजांतले गीत.

पूर्णानंद चारी आणि अनुराधा पौडवाल हांच्या आवाजातल्यान आम्ही ऐकले गजानन रायकार हांचे गीत. आणि ह्या गीता सांगाताक इतल्यान आयची ही कार्यावळ हांगाच सोपता. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारांफाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. आयचे हे कार्यावळींत पंडीत प्रभाकर कारेकार हांचे गायन ऐकुया.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान. आयचे हे कार्यावळीन पंडित प्रभाकर कारेकार हांचे गायन तुम्ही ऐकतात. ताणें गायिल्लो राग धनकोनी कल्याण निकतोच तुम्ही ऐकलो. कार्यावळींत निमाणे सुवातेर आयकुया ताणें गायिल्लो राग सूर मल्हार.

आयचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीतल्यान तुम्ही आयकले पंडित प्रभाकर कारेकार हांचे गायन. कार्यावळीन सुरवेक ताणी गायिल्लो राग धन कोनी कल्याण तुम्ही आयकलो आनी निकतोच ताणी गायिल्लो राग सूर मल्हार तुम्ही आयकलो. इतल्यान आयची ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगात सोपता. आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. बरोबर 11 वरांचेर हिंदीतल्यान आनी 11 वरां जावन 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतात.